प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं
आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नागपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा आणि डाव्या नागपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भोपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रालंकृते पद्ममाला भवतु.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज शुक्रवार, वैशाख कृष्ण त्रयोदशी आणि त्यानंतर चतुर्दशी, अर्थात 15 मे 2026। आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र। आज शिवरात्री आहे। आज अगस्ती लोप आहे। वृषभ संक्रांतीची वेळ सकाळी 6:21 आहे। संक्रांती पुण्यकाळ सकाळी 6:21 ते दुपारी 12:35 पर्यंत।

आज सावित्री चतुर्दशी आहे। निमसोड तालुका खटाव इथल्या श्री रुद्र पशुपती महाराजांची आज पुण्यतिथी आहे। गिरोली जिल्हा कोल्हापूर इथल्या श्री अण्णाबुवा महाराजांची आज पुण्यतिथी आहे। बार्शी जिल्हा सोलापूर इथल्या संत श्री भाऊसाहेब बार्शीकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। काव्यस्वरूपी श्री ज्ञानेश्वर माऊलींचं एक वचन प्रसिद्ध आहे, ते असं, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा। वाणी हा आत्म्याचा आविष्कार आहे। आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचा आविष्कार जी वाणी करते ती वाणी श्रेष्ठ होय, तिलाच काव्य संज्ञा आहे। असा आत्मप्रत्यय नेहमी रसरूपच असतो। रस हा तर काव्याचा आत्माच आहे। आता या रसात्मक काव्यातही ज्यापासून परतत्वाचा स्पर्श रसिकाला जाणवतो तेच वाणीचं स्वरूप सर्वश्रेष्ठ रूप होय। असं काव्य केवळ भक्तिरसात्मकच असू शकतं असा सगळ्या संतांचा निर्वाळा आहे। म्हणूनच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे हरिपाठाचे अभंग, विरहिण्या, त्यांच्या अनेक रचना, संत तुकाराम महाराजांचे गाथेतले अभंग, समर्थ रामदास स्वामींच्या अभंग रचना, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखा महाराज अशा अनेक संतांचे अभंग आपल्याला अशा भक्तिरसामध्ये न्हाऊन सोडतात।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, अनुराधा मराठे यांच्या स्वरातलं हे पद ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि संगीत श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना, संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:00 याचं पुनःप्रसारण 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 15 मे. कोणाचंही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावं. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असं वाटत असेल, त्याने पहिली गोष्ट करायची ती ही की कोणाचंही कर्ज होऊ देऊ नये. हे साधलं की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावं असं वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणं जरूर आहे. नंतर प्रेम कसं वाढेल याच्या उद्योगाला लागावं. चुकून सुद्धा कोणाचं मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणं जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल, आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील. पण मन दुखवण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखवणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखं आहे, कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्या आहेत त्यात मी मन आहे असं सांगितलं आहे. सत्याचं व्रत चांगलं आहे हे खरं, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असं म्हणाला की मी एक सत्य तेवढंच जाणतो, आणि सत्य बोलताना आई बाप माणसं देव गुरु वगैरे कोणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावं. एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगलं तरी कसं म्हणावं. चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचं मन दुखावेल म्हणून चोरी करून देणं हे योग्य म्हणता येईल का. सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा एका बापाला 4 मुलगे आहेत. त्या 4 पैकी एकाला गोड आवडतं, दुसऱ्याला आंबट आवडतं, तिसऱ्याला तिखट आवडतं आणि चौथ्याला तेलकट आवडतं. आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचं असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे हे पहिलं काम. आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण 4 मुलं आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणं हे दुसरं काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यांसमोर ठेवून प्रेमाचं पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणं या सारासार विचाराचं पालन प्रत्येक भावाने केलं तर कोणाचंही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल. साधकाच्या घरात इतकं प्रेम असावं की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असं झालं पाहिजे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीत रचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार जयवंत वालावलकर.

श्रोते हो, ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे मन्ना डे यांचा.

0: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय.
2: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया
3: काय झालं बया?
1: बया बया बया.

0: फाटकच लुगडं तुटकी चोळी।
1: अगं ती तरी कुठं मिळती?
0: अव फाटकच लुगडं तुटकी चोळी,
1: मग शिवून घे की।
0: पण शिवायला

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। राजूरच्या मठातून स्वामी समर्थ अचानक अदृश्य झाले आणि मठात एकच गोंधळ उडाला। स्वामी कुठे गेले हे कोणालाच कळेना। प्रत्येकजण स्वामींचा शोध घेत सर्वत्र फिरू लागला। आत्ताच आपण स्वामींना मठात पाहिलं होतं, ते अचानक नाहीसे कसे झाले ह्याचं लोकांना खूप आश्चर्य वाटू लागलं। आषाढीच्या निमित्ताने राजूरचे काही वारकरी पंढरपूरला गेले होते, तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला। भीमेला पूर आला होता, सर्वत्र पाणीच पाणी होतं। भीमेच्या खळाळत्या प्रवाहाकडे डोळे भरून पाहताना लोकांना एक अवर्णनीय दृश्य दिसलं। आजानुबाहू स्वामी समर्थ पाण्यावरून किनाऱ्याकडे चालत येत होते। त्यांना पाहून राजूरच्या वारकऱ्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू केला। हजारो वारकऱ्यांनी हा चमत्कार पाहिला। आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायात खडावा होत्या, परंतु त्या भिजलेल्या नव्हत्या। स्वामी आले आणि तडक विठोबाच्या गाभाऱ्यात गेले। लोक स्वामींच्या मागोमाग गेले। लोक पंढरीरायाच्या मंदिरात स्वामींचं दर्शन घेत होते, तर स्वामी पंढरीरायाचं दर्शन घेत होते। साक्षात विठोबा स्वामींना डोळे भरून पाहत होता। राजूरचे वारकरी स्वामींच्या पाया पडले आणि स्वामींना विनवू लागले की स्वामी, आपण पुन्हा मठाकडे चलावं। परंतु स्वामी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। ते विठोबारायाच्या रूपात स्वतःलाच जणू निरखत होते। तीच अवस्था प्रत्यक्ष विठ्ठलाची झाली होती। काही क्षण गेले आणि स्वामी बघता बघता अदृश्य झाले आणि अचानक कुठे गुप्त झाले कुणालाच कळलं नाही। विशेषतः राजूरच्या वारकऱ्यांना खूप वाईट वाटलं। राजूरचा मठ स्वामींच्या अस्तित्वामुळे ऊर्जितावस्थेला आलेला होता। स्वामींनी मठ सोडला आणि निजामांनी मठाचं वर्षासन बंद केलं। निजामाच्या अधिकाऱ्यांनी मठाच्या चालकांना सांगितलं होतं की स्वामींचा ठाव ठिकाणा शोधून काढा, त्यांची खूण द्या आणि त्याच वेळेला मठाचं वर्षासन सुरू करायचं की नाही ते आम्ही ठरवू। मठाचा भक्तवर्ग हवालदिल झाला आणि स्वामींचा शोध घेऊ लागला। वारकऱ्यांनी मठाच्या चालकांना पंढरपुरातला चमत्कार सांगितला, तेव्हा ते खरं तर आश्चर्यचकित झाले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचा वावर सर्वत्र होता। ते एका जागी कधीच फार काळ वास्तव्य करून राहायचे नाहीत, परंतु स्वामी जिथे मुक्काम करीत त्या ठिकाणचे लोक स्वामींच्या दर्शनासाठी आतुर असत। स्वामींच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटत। स्वामींच्या रूपात ते परमेश्वरी अस्तित्वाचा सहवास प्रत्यक्ष अनुभवत असत। राजूरच्या मठात जेव्हा स्वामींचं वास्तव्य होतं, तेव्हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर झंकारून गेला होता। त्यामुळे अचानक स्वामी जेव्हा गुप्त झाले, तेव्हा गावाला मानसिक पातळीवर खूप त्रास झाला। स्वामींची ओढ सर्वांनाच लागलेली होती, म्हणून राजूरची भक्तमंडळी स्वामींच्या शोधार्थ बाहेर पडली। गावोगाव लोक गेले, परंतु स्वामींचा शोध लागला नाही।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण सप्तमखंड. शौनकांनी सुताला विकट चरित्र ऐकून संतोष झाल्याचं सांगून मयासुराला मारणाऱ्या विघ्नराजाचं चरित्र सांगण्याविषयी विनंती केली. सूत म्हणाला की अशीच विनंती दक्षाने केली तेव्हा मुद्गलांनी सांगण्यास प्रारंभ केला. कश्यपाच्या दिती नावाच्या पत्नीला स्वतःचे पुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे मारले गेलेले पाहून दुःख झाले. पुन्हा ती व्रत करीत असता इंद्राने तिच्या गर्भाचे तुकडे केले, त्यामुळेही तिला शोक झाला. तेव्हा तिच्या समाधानासाठी कश्यपांनी इतिहास सांगण्यास प्रारंभ केला. पार्वतीची गणेशोपासना, शिवपार्वती भेट, शिवपार्वती विवाह, पार्वतीच्या हास्यातून निर्माण झालेल्या ममासुराची जन्मकथा, त्याची गणेशोपासना आणि त्यातून त्याला झालेली वरप्राप्ती, इतका कथाभाग त्यांनी सांगितला. शंबरासुराच्या मोहिनी नावाच्या मुलीशी ममासुराचं लग्न झालं. त्याला धर्म आणि अधर्म या नावांची दोन मुलं होती. ममासुराला ब्रह्मांड विजयाची इच्छा झाली, पण शुक्राचार्य त्याला म्हणाले, तू गणेशाच्या वराने समर्थ झाला आहेस, तरी त्याचा द्वेष करू नकोस. पण ते न ऐकता ममासुराने पृथ्वी, पाताल, स्वर्ग सर्व काही जिंकलं आणि तो कैलासावर शंकरांकडे आला. तेथे त्याचंही देवांशी युद्ध झालं. शंकर आणि विष्णू यांचा पराभव करून त्याने ब्रह्मांडाचं सम्राटपद मिळवलं आणि अधर्माचरणाने राज्यशासन चालवून हाहाकार माजवला. या प्रकारे पाप वाढलं असता सर्व देव कारागृहात पडून शोकाकुल होऊन राहिले होते. अखेर सर्वांच्या विचाराने विष्णुमुखाने त्यांनी विघ्नराजाची प्रार्थना केली. विघ्नराज प्रकट झाला आणि त्याने देवांच्या मागणीप्रमाणे त्यांना वर दिले. ही वार्ता कळताच ममासूर रागावला. इतक्यात विघ्नराजांनी नारदांना दूत म्हणून ममासुराकडे पाठवलं. नारदांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी सर्व काही समजूतदारपणे सांगून विघ्नराजाचं खरं खुरं स्वरूप ममासुराला कथन केलं आणि तू त्याला शरण जा असं सांगितलं. कोणाचाही मद त्याला खपत नाही. त्याने देवांचाही मद पूर्वी हरण केला होता असं नारदांनी सांगितल्यावर ममासुराचा गर्व दूर झाला. तोच अचानक शेजारीच पडलेल्या कमलाच्या वासाने सर्व गणेशद्रोही मरून पडले. त्याचे दोन्ही पुत्र आणि तो स्वतः मूर्छित झाला. नंतर सावध होऊन त्याने विघ्नेशाची स्तुती केली. विघ्नेशाने प्रसन्न होऊन त्याला भक्ती दिली. देव आणि ऋषी यांनी गणेशाची स्तुती केली आणि भक्ती मागून घेतली. नंतर हिमालयात जाऊन

मुद्गलांनी दिती कश्यप संवाद दक्षाला ऐकवून त्याचं फल सांगितलं. हे चरित्र चतुर्विध पुरुषार्थ साधक आहे. सूत शौनकांना म्हणाला, असं हे विघ्नराज चरित्र मी तुम्हाला ऐकवलं, आता आणखी काय ऐकावयाचं आहे ते सांगा. सप्तम खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया स्मिता म्हात्रे यांची गीतरचना, संगीत आणि स्वर अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊलींची भक्ती रचना ऐकूया। संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा।

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध ग्रंथ पाहतो आहोत. आज आता आपण विषय घेतो आहोत तो आहे दशक दुसरा आणि समास आठवा, सद्विद्या निरूपण नाम समास आहे. खरा जो तपस्वी असतो तो अशा एका स्थितीला पोचलेला असतो आपल्या साधनेने की ते परमशांतीचं ठिकाण जे म्हटलेलं आहे त्यापर्यंत तो पोचलेला असतो आणि त्यामुळे तो महातपस्वी आहे आणि शिवाय शांतही आहे. जसं विश्वामित्रांची आणि वशिष्ठांची गोष्ट सांगितली जाते, वशिष्ठ हे पूर्ण असल्यामुळे अखंड शांत, कुणीही कसाही वागो त्यांची शांती कधी ढळली नव्हती. पण विश्वामित्राच्या जीवनात मात्र अनेक असे प्रसंग दाखवलेले आहेत की त्यावेळेला त्यांनी शापही दिलेले आहे, त्याची तपश्चर्या भंग झालेली आहे. त्याचं कारण मुळात प्रकृती जर सत्वगुणी असेल तर त्याला साधना सोपी असते आणि मुळात प्रकृती अनुवंशिकतेनं म्हणा त्याच्या कर्माने म्हणा जर का ती रजोगुणी तमोगुणी असेल तर त्याला ते इंद्रिय दमन करणं, मना शमन करणं, म्हणजे शम दम हे जे म्हटलेले आहे हे दोन्ही ताब्यात आणायला अतिशय त्रास होतो आणि म्हणून हे दोन गुण एका ठिकाणी वास करताना दिसत नाही. वक्ता आणि नैराश्यता, आधी वक्ता सहस्रेशु म्हटलेलं आहे. सामान्य माणसं जी बोलत असतात ती बोलत असतात एवढंच. समोर माईक आलेला असतो, वेळ मिळालेला असतो किंवा वेळ नसतोही तरी देखील जे काही आपलं पांडित्य असेल खरं असो अगर नसो बोलत राहतात. पण वक्ता ज्याला म्हणतात, ज्याच्याजवळ वक्तृत्वाचे गुण आहे असा वक्ता क्वचित असतो की ज्याच्यावर ज्ञानही आहे, त्याच्याजवळ वाणीही आहे, श्रोत्यांना जे काही द्यायचं आहे त्याची जी क्षमता आपण म्हणतो ती त्याच्याजवळ आहे असा वक्ता क्वचित असतो. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय की वक्ता आहे आणि नैराश्यता आहे. एखाद्याजवळ वक्तृत्व असलं आणि अनेक श्रोत्यांना, हजारो श्रोत्यांना त्यांनी आपल्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध केलेलं असलं तरी मी त्यांना मंत्रमुग्ध केलं असा मीपणा एक शिल्लक असतो आणि त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर पुन्हा जे त्यापासून सर्व कर्म झाल्यानंतर अलिप्त व्हायला हवं असतं तसं होत नाही. लोकांच्याकडून प्रतिसाद मिळावा, लोकांनी स्तुती करावी, त्याच्यावर काहीतरी छापून यावं, स्तुतिस्तोत्र गायली जावीत अशी कुठेतरी त्या वक्त्याची अपेक्षा असते आणि बहुसंख्य ठिकाणी असंच असतं. कारण तो वक्ता असतो पण ज्ञानी नसतो आणि त्यामुळे वक्ता आणि नैराश्यता हे गुण देखील एका ठिकाणी क्वचित असतात. परंतु ह्या महापुरुषापाशी मात्र दोन्ही असतात. सर्वज्ञ आणि साधरता, सर्वज्ञ आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आहे, पण इतरांशी वागताना सर्वांना ज्याशी त्यांना आदर देऊन ह्याचं वर्तन चाललेलं आहे. सामान्यतः आपल्याला लोकांनी आदर करावा, लोकांनी आपल्यापुढे लोटांगणी जावं, नमस्कार करावा, आपली कीर्ती गावं अशी अपेक्षा असते. पण ह्या ठिकाणी जो सर्वज्ञ असतो तो सर्व ठिकाणी भगवंतालाच पाहत असतो आणि त्यामुळे प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी ह्याचा आदर भाव असतो. त्याच्याजवळ जो गुण असेल ते घेण्याची इच्छा असते आणि त्यामुळे आदराने तो सर्वांचं स्वागत करत असतो, त्यांच्याशी वर्तन करत असतो. श्रेष्ठ आणि नम्रता, कोणत्याही बाबतीत श्रेष्ठ असेल, सत्तेच्या दृष्टीनं, वैभवाच्या दृष्टीनं, बळाच्या दृष्टीनं किंवा लोकसंग्रहाच्या दृष्टीनं.

खालच्या लोकांच्याशी हे छाती पुढे काढून वागत असतात. पण इथं जे लक्षण सांगितलंय ते नम्रता सर्वत्रांचे, कुणीही असो, ते लहान मूल जरी असलं, काही संतांच्या गोष्टी सांगतात की लहान मुलं जरी असलं तरी त्याच्याशी बोलताना ते नेहमी अतिशय आदराने, आपण जे त्याला बोलताना सुद्धा आप, हिंदी भाषेमध्ये ते एक महत्वाची गोष्ट आहे, ते कुणाशी बोलताना आप अशी भाषा वापरतात. तुम अशी जर म्हटली तर त्याचा अपमान केला असं समजलं जातो आणि तू असं तर म्हटलंच जात नाही. त्यामुळे हे सर्व ठिकाणी आदरभाव ठेवणं, त्यांच्याशी नम्रतेनं वागणं हे अभिप्रेत आहे. राजा आणि धार्मिक हे देखील कठीण आहे असं म्हणतात. राज्यपदावर बसला म्हणजे त्या राजाला जर विवेक नसेल, ज्ञान नसेल, तर त्याची भूमिका अशी असते की मी हा राज्याचा राजा आहे, ही प्रजा जी आहे ती जणू माझ्या भोगासाठीच उत्पन्न झालेली आहे, त्यामुळे त्या सगळ्या प्रजेतल्या सगळ्या गोष्टीवर माझा अधिकार आहे, अशा तऱ्हेनं त्याचं वर्तन असतं आणि मग त्याच्यातून अनाचार निर्माण होतो. पण जर तो धार्मिक असेल तर त्याच्या लक्षात येत असतं की धर्माच्या चौकटीत, नीतीच्या चौकटीत आपल्याला जीवन जगायचं आहे, कोणतंही वेडवाकडं कृत्य हातून घडायचं नाहीये, किंबहुना प्रजा ह्याचा हा पालन करता असल्यामुळे प्रत्येक प्रजेशी आपल्या मुलाला जसं सांभाळावं तशा तऱ्हेनं राजाला सांभाळायचं आहे, अशी आपल्या कर्तव्याची त्याला जाण असते. आणि असं ज्याला असेल त्या ठिकाणी ही लक्षणं आपण म्हणतो की सापडतात, राजा आहे आणि धार्मिक आहे, शूर आहे आणि विवेक आहे, दोन्ही अवघड आहे. शौर्य अंगात असला की बहुधा विवेक कमी असतो आणि प्रसंग आला की तो आपल्या हातातलं काय शस्त्र अस्त्र काय जे असेल ते घेऊन त्याच्यावर धावून जातो. पण विवेक जर असेल तर तो पहिल्यांदा विचार करेल की जरी शस्त्र आहे माझ्याजवळ, बळ आले, तरी देखील प्रसंग काय आहे, ह्या ठिकाणी बळाचा वापर करायचा आहे, अत्यंत आवश्यक असेल तरच बळाचा वापर करायचा असतो, नाहीतर बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे संघर्ष हे विवेकानं समजुतीनं मिटवता आले तर दोन्ही पक्षी आनंद असतो. त्यामुळे विवेकाच्या त्या ठिकाणी जर जागृत असेल तर शौर्याचा योग्य तऱ्हेनं उपयोग करता येईल. शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयसी, हे देखील दोन्ही गोष्टी विरोधी एकत्र आलेली दिसतात. तारुण्य आहे, सळसळत तारुण्य, सर्व गोष्टी त्याच्याजवळ आहेत, परंतु बहुधा तारुण्यामध्ये विवेक नसतो. तारुण्यामध्ये जी जी काही गोष्टी केली जाते ती अविवेकाने करते, अविचाराने घडते आणि मग पाठीमागणं पश्चाताप होतो की असं करायला नको होतं. त्यावेळेला जर वडील माणसं काही सांगायला लागली, अनुभवी माणसं काही जर सांगायला लागली तर ते ऐकायची देखील त्याच्याजवळ क्षमता नसते, तेवढी सहनशीलता, तेवढी शांती त्याच्याजवळ नसते. मी शहाणा आहे, मला कोण शिकवणार, असा त्याचा भाव असतो. म्हणून इथं जे त्यांनी म्हटलंय त्याचं वागणं नेमक पाहिजे, अतिशयसी नेमक. ह्याचा अर्थ काय खावं, काय प्यावं, कोणाशी मैत्री करावी, कोणतं काम करावं, कोणतं करू नये, प्रत्येक बाबतीमध्ये नीट विचारपूर्वक आपले आचार विचार ठेवणं हे आणि तारुण्य हे दोन्ही एका ठिकाणी येत नाही. तारुण्यामध्ये अनेक चुका झालेल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सुद्धा चरित्रात आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. त्याचं कारण त्यावेळेला तो विवेक भ्रष्ट असतो, परंतु त्याला जर बोध असेल, संतांची संगती असेल, तर तारुण्यात देखील प्रत्येक पाऊल टाकताना तो विचारपूर्वक टाकेल. त्या बाबतीत आपल्याला कळलं नाही तर जाणत्याचा सल्ला घेईल. समर्थाने पुन्हा पुन्हा सांगितल्या, प्रत्येक गोष्ट करताना जाणत्याला विचारावं, जाणत्यापाशी सल्ला घ्यावा. असं जर झालं तर आयुष्यातली ती जी तारुण्यातली 22 वर्ष वाया जातात, किंबहुना अशा एका वाटचालीने जातात की पुन्हा मागं फिरणं देखील अवघड होतं. जी काय हातून अपकृत्य घडतात त्या कृत्यातून बाहेर पडणं काही केवळ अशक्य होतं असं आपल्याला समाजामध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळतं. पण त्या तारुण्यामध्ये थोडासा लगाम जर असेल, संयम जर असेल आणि योग्य ते मार्गदर्शक असतील तर त्याचं जीवन त्याला नेमकेपणाने चांगलं घालवता येईल. त्याचबरोबर वृद्धाचारी, कोणाचारी, युक्त आहारी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण हळूहळू घेणार आहोत. हरिओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा वृद्धः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तिसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंग रचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेला राग तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत विदुषी माणिक वर्मा यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, आता ऐकूया एक भक्तिगीत। गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ।

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोते हो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना, संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:30.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ति सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणि

श्रोते हो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज शुक्रवार, वैशाख कृष्ण त्रयोदशी आणि त्यानंतर चतुर्दशी, अर्थात 15 मे 2026. आजचं नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्र. आज शिवरात्री आहे. आज अगस्ती लोप आहे. वृषभ संक्रांतीची वेळ सकाळी 6:21 आहे. संक्रांती पुण्यकाळ सकाळी 6:21 ते दुपारी 12:35

आज सावित्री चतुर्दशी आहे। निमसोड तालुका खटाव इथल्या श्री रुद्र पशुपती महाराजांची आज पुण्यतिथी आहे। गिरोली जिल्हा कोल्हापूर इथल्या श्री अण्णाबुवा महाराजांची आज पुण्यतिथी आहे। बार्शी जिल्हा सोलापूर इथल्या संत श्री भाऊसाहेब बार्शीकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। काव्यस्वरूपी श्री ज्ञानेश्वर माऊलींचं एक वचन प्रसिद्ध आहे, ते असं, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा। वाणी हा आत्म्याचा आविष्कार आहे। आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचा आविष्कार जी वाणी करते ती वाणी श्रेष्ठ होय, तिलाच काव्य संज्ञा आहे। असा आत्मप्रत्यय नेहमी रसरूपच असतो। रस हा तर काव्याचा आत्माच आहे। आता या रसात्मक काव्यातही ज्यापासून परतत्वाचा स्पर्श रसिकाला जाणवतो तेच वाणीचं स्वरूप सर्वश्रेष्ठ रूप होय। असं काव्य केवळ भक्तिरसात्मकच असू शकतं असा सगळ्या संतांचा निर्वाळा आहे। म्हणूनच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे हरिपाठाचे अभंग, विरहिण्या, त्यांच्या अनेक रचना, संत तुकाराम महाराजांचे गाथेतले अभंग, समर्थ रामदास स्वामींच्या अभंग रचना, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखा महाराज अशा अनेक संतांचे अभंग आपल्याला अशा भक्तिरसामध्ये न्हाऊन सोडतात।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: महिषासुर हा सूर्य, इंद्र, अग्नि, वायू, चंद्र, यम, वरुण या सगळ्यांचे अधिकार हा एकटा चालवतोय. त्याने काढून टाकून त्या त्या जागी त्याने आपले असुर नेमलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांचे अधिकार गेलेले आहेत. आणि सगळ्यांना या सगळ्या ह्याचा भगवान विष्णू आणि शिव या दोघांनाही अत्यंत क्रोध आलेला आहे. आता म्हणाल क्रोध आणि काम हे वाईट आहेत असं सांगितलं कृष्णाने सुद्धा. काम येश क्रोध येश, पाप करायला माणूस का प्रवृत्त होतो तर काम आणि क्रोध यांच्या अधीन झाला. तर चांगला माणूस सुद्धा पाप करायला प्रवृत्त होतो, म्हणून या दोघांवरती विजय मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता या ठिकाणी असं झालं नाही की शिवाला आणि विष्णूंना क्रोध आला, हे चांगलं का वाईट? ज्याचा परिणाम चांगला ते सगळं चांगलं, ज्याचा परिणाम वाईट ते सगळं वाईट. आणि राष्ट्रीय अपमानाचा राग आलाच पाहिजे. व्यक्तिगत मानपानामध्ये राग लोभ धरू नका. शिव आणि विष्णू यांना राग येतोय कशासाठी? त्यांचं व्यक्तिगत नुकसान नाही आहे याच्यामध्ये, पण या राष्ट्रावरच ते संकट आहे. सर्वसामान्य गोरगरीब प्रजेवरती अत्याचार हा सगळ्यात जास्त अपमानास्पद गोष्ट आहे. हा याचा राग आहे की गरीब प्रजेवरती ज्यांनी काहीही तुझा अपराध केला नाही त्याच्यावरती तू त्यांचे हाल करतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, त्यांच्यावर अन्याय करतो, म्हणून राग आहे. आणि असा राग हा असलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, विसरायचं नाही. आपल्याला महाभारत ऐकलं असाल, आपण पाहिलं असाल, केसाला धरून फरफटत ओढत आणलं द्रौपदीला, म्हणून ती सांगते भीमानी तिला सांगितलंय द्रौपदी तू केस मोकळे ठेव, या दुःशासनाच्या रक्ताने भरलेल्या हातानं मी तुझी वेणी घाली. पुढच्या 12 वर्ष वनवासामध्ये 1 वर्ष अज्ञातवासामध्ये तिने केस कायम मोकळे सोडले. पूर्वी केस मोकळे सोडणं हे चांगलं लक्षण नव्हतं भूतकाळात. आता सध्या झिपऱ्या मोकळ्या सोडून फिरणं सारखं हेच चांगलं लक्षण मानलं जात. हा, केस मोकळे सोडणं मस्तकाच्या या ठिकाणी, ज्या ठिकाणी पुरुषांची शेंडी असते किंवा असायला हवी आणि बायकांची वेणीची जागा असते, त्या ठिकाणी अपराजिता नावाची शक्ती देवी वास करते. ते मोकळं सुटलं तर त्या देवीचं स्थान भ्रष्ट होतं आणि म्हणून कायम या ठिकाणी बंधन असावं. म्हणून शेंडीला सुद्धा बंधन घालून ठेवतात, वेणी बांधलेली असावी, अंबाडा बांधलेला असावा आणि त्या अपराजिता देवीची पूजा म्हणून त्या ठिकाणी फूल घालायचं असत. शृंगार म्हणून नुसतं फुलाचा उपयोग नाही येतो, स्वतःच्या देहाचा शृंगार एवढाच त्याचा उद्देश नाहीये. ती अपराजिता जी देवी असते त्या अपराजिता देवीची पूजा म्हणून त्या ठिकाणी फूल, गजरा, हार, वेणी असं काहीतरी घालायचं असतं, त्या देवीची पूजा करायची असते. हा संकेत शास्त्राचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण वेणी किंवा काही वेळेला तुम्ही जर जुन्या काळचे सिनेमे बघितलेत तर त्या पंडिताच्या गाठीला, शेंडीच्या गाठीला झेंडूचं फूल खोचलेलं असतं, बघितलं आहे का नाही? हल्ली शेंडीच फारसं कोणी ठेवत नाही, त्यामुळे पुढची गोष्ट समजून द्या. त्या ठिकाणी शिखा, शेंडी शिखा जी आहे त्या ठिकाणी अपराजिता नावाची देवी आहे. विषय निघाला वेगळ्याच गोष्टीकडे सरकत जातो माझा विषय, बरं का नेहमी असा. आता हे सगळे देव त्यांना क्रोध आलेला आहे आणि त्या क्रोध आलेल्या देवांच्या सगळ्यांच्या शरीरामधून वेगवेगळ्या शक्ती निर्माण होत आहेत आणि त्या सगळ्या एकत्र होऊन देवीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी हाही एक हे आहे की सगळ्या देवांच्या सगळ्या शक्ती एकत्र होणं, एकेकटा माणूस लढत राहील तोपर्यंत त्याला पराभवाची भीती जास्त असते युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल. आपण अनेक वेळा ते वाचलेलं आहे. इसापूर्तीच्या कथा वाचलेल्या आहेत. शेतकऱ्याच्या चार मुलांची गोष्ट वाचलेली आहे. वाचली ना? चौघं भांडतात आपापसामध्ये. माधारा सांगतो, मोळी घेऊन या लाकडाची. एक एक लाकूड दिलं, फटकन सहजपणे मोडता येतं. अख्खी मोळी धरून मोडायचा प्रयत्न करा, ती मोडता येत नाही. कारण ते संघटनाचं सामर्थ्य जास्त असतं. संघटित झालं तर त्याची शक्ती जास्त असते. सहजासहजी शत्रूला ती मोडता येत नाही. आणि म्हणून संघटन शक्ती, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही देवी आहे. सर्व देवांच्या सर्व शक्ती एकत्र केलेल्या आहेत. सर्वांची सर्व सैन्य, सर्वांची सर्व आयुध. आपला प्रत्येक देव हा शस्त्रधारी आहे. वाजले किती जरा कोणी सांगाल मला? 11 वाजले ना? आपले सर्व देव हे शस्त्रधारी आहेत. आणि देवीला सर्व देवांनी आपापलं आयुध दिलेलं आहे. ती जी देवी निर्माण झाली, आपण हे ऐकलं असाल, अनादि निर्गुण प्रगटिली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध दापाची करावया धारणी, भक्ता लागी तू पावसी निर्माण. ती जी आई आहे, बया आहे, ती निर्माण झाली. किती मोठी सबंध दिशा आणि आकाश व्यापून टाकलं, इतकं की जणू काही तिच्या मस्तकाने आकाश उचललं गेलंय का काय असं भासावं, इतकी ती प्रचंड दिसायला लागली. तशी ती भवानी देवी प्रचंड मोठी निर्माण झाली. प्रत्येक देवाने आपलं आयुध, आपलं शस्त्र शंकरानं त्रिशूळ दिला, वरुणानं पाश दिले, विष्णूनी शंख चक्र गदा पद्म हे सगळं दिलं, ब्रह्मदेवानी अक्षमाला दिली. अक्षमाला ती पण असते तिच्याकडे, तलवार आहे, धनुष्य बाण आहे. त्या काळामध्ये माहीत असलेली सर्व शस्त्र आहे. ज्या काळात देवीचा उद्भव आहे त्या काळात सर्व देवांकडे असलेली, ज्ञात असलेली सर्व शस्त्र, सर्व अस्त्र त्या देवीने धारण केलेली आहे. नुसती धरून लागते का? हा धरून उभे राहिल्या.

तिला ऍटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आणि अगदी सामने सामने युद्ध करायची वेळ आली, 1-1 56 असं काहीतरी लागेल नाही का, मशीन गन. हां आता ढाल तलवार त्रिशूळ बालाचे दिवस गेले, आता हे लागेल, आज हे शस्त्र पाहिजे, अत्याधुनिक शस्त्र. सावरकरांचं म्हणणं आहे अद्ययावत अद्यतन, आजच्या काळाला उपयोगी असं संहारक शस्त्र हे घ्यायला पाहिजे, हे आलं पाहिजे. आणि नुसतं शस्त्र येऊन भागत नाही, शस्त्र आहे ठेवलेलं, आम्हाला उचलता येत नाही, चालवता येत नाही, त्यांनी लढता येत नाही, तर उपयोग काय? तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती असेल सगळ्यांना. देहू गावामधले एक रडत राऊत शिवाजी महाराजांच्या सैन्यात गेले, सगळे गेले आपण गेले, आपल्या लढतात गेले हे कुठे बघितलं? झाला 100 माणसं गेली, आपण पण गेले. सगळ्या अंगावर जखमा घेऊन 8 ठिकाणी वाकडे होऊन परत आले रडत खडत. तुकाराम महाराज त्यांना विचारतात, काय युद्धावर गेला होता म्हणे, लढाई केली म्हणे तुम्ही? हा मोठी लढाई केली, जर आम्हाला सांगा ना कशी केली. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, आम्हाला ऐकायला आवडतं लढाईच्या गोष्टी, आम्हाला सांगा कशी केली लढाई. लई मोठी लढाई केली, त्यांनी आम्हाला मारलं, आम्हाला त्यांनी मारलं, त्यांनी आम्हाला मारलं, आम्हाला त्यांनी मारलं. नीट आहे का? त्यांनी आम्हाला मारलं, आम्हाला वन वे ट्राफिक आहे हा. त्यांनी आम्हाला त्यांनी मारलं, एवढं मारलं, तुम्ही काय केलं? काय म्हणे, काय करणार, मार खाल्ला, दुसरं काय करणार? अरे मग तुम्ही लढायला नाही गेला होता? मग लढला नाही का? कसं लढणार? त्यांनी माझ्या एका हातात दिली ढाल, दुसऱ्या हातात दिली तलवार, अडकूनच दिल्या. ढाल तलवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार, पण झुंजू कैसा? छान म्हणले तुम्हाला, ढाल तलवारीने हात अडकले झुंजता येत नाही, मग एवढे सगळे वाकडं तिकडे होईपर्यंत तिथे कशाला मारायचं? आम्हाला पळून जायचं. पळणं पण येईन हो का? पायात काही खोडा बिडा घातला होता का, बेड्या घातल्या होत्या का, काय केलं होतं? नाही म्हणले, बैस दिले त्याने माझं घोड्यावरी, धावू पळू तरी आता का? आता काय करा, घोड्यावर चढलं तर याला धावता पळता येत नाही, ढाल तलवारीने हात अडकून पडले म्हणून झुंजता येत नाही, अशांचं काय करायचं? तू का म्हणे आयशा मरा, मोजून माराव्या पायजारा, असं रडत राहून काय करायचे हो? अत्याधुनिक शस्त्र पाहिजे, त्याचप्रमाणे त्या शस्त्राला पेलवणारे, वापरता येणारे, त्याचा उपयोग करता येणारे तरुण सैन्य पाहिजे की नाही आपल्याजवळ? तेही पाहिजे. आणि त्यासाठी मनगट तयार पाहिजे, आणि त्या मनगटाच्या मागचं मन तयार पाहिजे, हे महत्वाचं आहे. भेकड भित्रा माणसाजवळ सगळं आहे, पण मनाची हिंमत नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. हिंमत, धैर्य, संकटामध्ये सगळ्यात उपयोगी पडणारा गुण जर काही असेल तर तो धैर्य हा, धृती. ना भंगली विवनिया धृती यातनांना, सावरकरांचे शब्द. धृती किंवा धारणा किंवा धैर्य याचा भंग होता कामा नाही. कितीही संकट आलं, कितीही मोठं संकट आलं तरी धैर्य गवता कामा नाही. ते धैर्य मनाचं असलं, मानसिक शक्ती जर असेल तर वाटेल ते होऊ शकतं. पण एकदा तुम्ही मनाने ढासळलात की कितीही चांगलं काहीही असलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. मन जर ढासळलं, आणि म्हणून मन आहे आपल्याकडे, मन पर धरे तर 100 वाघ मरे. मनावर जर तुम्ही घेतलं तर 100 वाघाला पुरून उराल, नाही तर कुत्ता बी नाही मरे, नाही तर काहीच नाही होऊ शकत. मन सिद्ध असलं पाहिजे, मन खंबीर असलं पाहिजे, मनात धैर्य असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडल्या एका गुंगा पहिलवानाची गोष्ट सांगतात नेहमी, माहिती असेल तर, नाहीतर पुनरुक्ती, नाहीतर नवी. जगप्रसिद्ध मल्ल होता गामा नावाचा, जुन्या काळची गोष्ट आहे. हां, गुंगा गामा तसं त्यांची लढाई वडील आमचे नेहमी सांगायचे कीर्तनामधून. गामा नावाचा जगप्रसिद्ध मल्ल होता, अतिशय दांडगा दुंडगा, त्याला पराभव माहिती नाही,

0: त्याची आणि भारतामधल्या एका पैलवानाची कुस्ती ठरली. जुन्या काळी अशा कुस्तीचे आखाडे खूप असायचे बरं का, कारण क्रिकेटच्या सामन्यांना कोटी कोटीच्या कोटी उड्डाणे करायची पद्धत नव्हती. आता ही दोन 9 आणि 9, 11 आणि काय हे गवडे दोन बाजूला खेळत असतात आणि अख्खा देश पागल झालेला असतो. काही दुसरा शब्द आहे का त्याला, वेड होणं, पागल होणं, आणखीन काही चांगला शब्द असेल तर सांगा, म्हणजे मला माहिती नाहीये. अतिरेक झालेला या गोष्टीचा अतिरेक. आणि त्याच्यामध्ये वाईट हे आहे की भारतीय सगळे खेळ नामशेष झाले त्याच्यानंतर. त्याचा परिणाम एवढा आहे की इतर अनेक चांगले खेळ आपल्याकडे आहेत ज्यांनी शारीरिक जोम, शारीरिक सामर्थ्य हे अधिक वाढणार आहेत, हे सगळे नामशेष झाले आहेत. कुठल्याही लहान मुलाला खेळ म्हटलं तर घरात बसून कॅरम आणि बाहेर जाऊन क्रिकेट याच्या पलीकडे तिसरा खेळच माहीत नाही असं झालेली अवस्था. फार फार तर पत्ते याच्या पलीकडे काय, कितीतरी चांगले खेळ म्हणजे माझ्या लहानपणापर्यंत, तुमच्या आमच्या लहानपणापर्यंत होते, ते आता संपूर्णपणे नामशेष झालेले आहेत असं दिसतं. तर कुस्ती ठरली त्याची, आणि कुस्तीची मैदानं सुद्धा गर्दीने ओसंडून वाहणारी, असं मैदान भरलेलं आहे. तो गामा शट्टू ठोकत उड्या मारत त्या अंगणामध्ये, त्या कुस्तीच्या मैदानामध्ये फिरतोय. गुंगा मुलगा होता हा दुसरा, जो भारतीय मल्ल होता, त्याला बोलता येत नसे म्हणून त्याला गुंगा पैलवान म्हणत असत. तो गुंगा पैलवान आला, त्याचे वडील आणि प्रशिक्षक असे दोघं दोन बाजूला त्याच्याबरोबर होते. गुंगा मैदानामध्ये मैदानाच्या जवळ आला, त्याने बघितलं तो गामा एवढा दांडगा दिसत होता. तो बघितला उंचा पुरा धिप्पाड अफजल खान आणि शिवाजी भेट आठवा, तसे दोघं जण होते. तो गुंगा बिचारा घाबरला ते सगळं त्याचं एकंदरीत आविर्भाव बघून, आणि वडिलांना म्हणायला लागला, हो हो हो बोलता येत नव्हतं, पण खाणं कोणाने दाखवत होत. तो एवढा दांडगा, मी एवढासा कसा माझा निभाव लागणार त्याच्या पुढं, घाबरला, नको नको म्हणाला. आता काय करायला हवं होतं वडिलांनी, बर नाही का बा तुला जमणार आहे, आपण कॅन्सल करूया का? त्याचा बाप जो भडकला त्याच्यावरती, त्यानं एकदा त्याच्याकडे बघितलं, एकदा ह्याच्याकडे बघितलं, हे घाबरलेलं पोरग दिसलं आपलं, आणि हा आता कच खाल्ली ह्यानी तर कधीच जिंकू शकणार नाही, मनाने एकदा कच खाल्ली की सगळं संपलं. त्याच्याकडे बघितलं, त्याचा रडवेला चेहरा बघितला आणि खाडकन मुस्कटात मारली, त्याच्या इतक्या चोरात मारली की तिरीमिरी आली त्या पोराला, दिवसा डोळ्यासमोर तारे चमकायला लागले. आणि बाप म्हणतो, आज जायचं तिथं मेलास तरी चालेल, परत माघारी आलास तर मी मारून टाकेन तुला लक्षात ठेव. आता हिथंही मरण आहे तिथंही मरण आहे, पण आता तिरीमिरी जी आली आहे त्याला, की आता काय झालं, मरायचं किंवा जाऊन लढाई करायची, मग मरण हा शेवटचा पर्याय. त्या तिरीमिरीमध्ये तो जो घुसला आतमध्ये, जगप्रसिद्ध मल्ल होता हा गामा, याच्यापेक्षा आकाराने मोठा, उंचीने मोठा, ताकदीने मोठा, सगळ्यांनी मोठा, पण या मुलाच्या मनाने जी उसळी खाल्ली त्याचा परिणाम असा झाला, जो घुसला आतमध्ये त्या गामाला एवढी कल्पनाही नसावी की हा इतक्या तिरीमिरीनी आणि वेगाने आतमध्ये येईल. काही क्षणाच्या अवधीमध्ये गामाला उताणा पाडून टाकला त्याने, आणि ती कुस्ती केवळ मानसिक जोरावरती, मनाच्या ताकदीवरती त्या बारक्या पोरानं जिंकली. मनगट आणि मन या दोनही गोष्टी तयार असाव्या लागतात. मला वाटतं ह्या लोकांचा हा जो उद्योग आहे ना, हा आपली मनं तयार करण्यासाठी आहे. हा आपली मनं तयार व्हावीत, आपल्या मनाला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा, त्यांच्या नीतिमत्तेचा, त्यांच्या चांगल्या संस्कारांचा संस्कार आपल्या मनावर व्हावा, आणि आपली मनं चांगली व्हावी. या योगे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते पाझरत जावं ही अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आपण हे सगळं करतो आहोत. जसं शस्त्र चांगलं असायला हवं, तसं ते पेलणारं मनगट तयार असायला हवं, आणि त्या मनगटामागचं मन तयार असायला हवं, तरच विजयाची शक्यता आहे. या देवीला सगळ्या शस्त्रांची यादी दिली आहे. धनुष्यबाण दिलंय, तलवार दिली, भाला दिला, खटवांग दिलं, सगळे शस्त्र दिली. आणि त्याप्रमाणे अभेद्य असं कवच तिच्या अंगावर तिला दिलेलं आहे. शत्रूचे आघात जर झाले तर शरीराच्या आतपर्यंत जाऊ नये म्हणून कवच चिलखत घालायची पद्धत होती आपल्याकडे, आपल्याला माहिती असेल. ज्या वेळेला अफजल खानाला भेटीला गेले राजे, तेव्हा तेही चिलखत घालून आत गेले, म्हणूनच वाचले आहेत त्याने मारायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना. आनंदवन भुवन निर्माण करण्यासाठी ही सारी संघटन शक्ती, हे देवीचं जे रूप आहे ना, हे सगळं संघटन शक्तीचं रूप आहे, हे मला पुन्हा सांगायचं आहे. त्यासाठी हा सगळा सांगतोय मी गोष्टीला की एकत्रीकरणाची शक्ती जी प्रचंड शक्ती आहे, एकेकटा देव आपल्या स्थानावरून उडून जातोय, त्याला एकेकट्याला उभं राहणं शक्य नाही आहे. शक्ती कमी पडतीये त्याची. महिषासुराच्या समोर, त्याच्या राक्षसी आसुरी सामर्थ्याच्या समोर कुणालाही ठामपणे उभं राहता येत नाहीये. आणि म्हणून त्या सगळ्यांनी एकत्रीकरण केलंय, संघटन केलंय, उत्तम तऱ्हेची सगळी शक्ती एकत्र केली आहे, सगळी शस्त्रास्त्र, सगळं सैन्य सगळं एकत्र केलंय, आणि त्यातून महिषासुर मर्दिनी उभी आली आहे.
1: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, संत एकनाथ महाराजांची रचना आता ऐकूया. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो अनुराधा मराठे यांच्या स्वरातलं हे पद ऐकूयात. पद आहे प्रतिभानुज यांचं आणि संगीत श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज 10:00 याचं पुनःप्रसारण 5:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 याचं पुनःप्रसारण 9:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध ग्रंथ पाहतो आहोत. आज आता आपण विषय घेतो आहोत तो आहे दशक दुसरा आणि समास आठवा, सद्विद्या निरूपण नाम समास आहे. खरा जो तपस्वी असतो तो अशा एका स्थितीला पोचलेला असतो आपल्या साधनेने की ते परम शांतीचं ठिकाण जे म्हटलेलं आहे त्यापर्यंत तो पोचलेला असतो आणि त्यामुळे तो महातपस्वी आहे आणि शिवाय शांतही आहे. जसं विश्वामित्रांची आणि वशिष्ठांची गोष्ट सांगितली जाते, वशिष्ठ हे पूर्ण असल्यामुळे अखंड शांत, कुणीही कसाही वागो त्यांची शांती कधी ढळली नव्हती. पण विश्वामित्राच्या जीवनात मात्र अनेक असे प्रसंग दाखवलेले आहेत की त्या त्यावेळेला त्यांनी शापही दिलेले आहे, त्याची तपश्चर्या भंग झालेली आहे. त्याचं कारण मुळात प्रकृती जर सत्वगुणी असेल तर त्याला साधना सोपी असते आणि मुळात प्रकृती अनुवंशिकतेनं म्हणा त्याच्या त्याच्या कर्माने म्हणा जर का ती रजोगुणी तमोगुणी असेल तर त्याला ते इंद्रिय दमन करणं, मना शमन करणं, म्हणजे शम दम हे जे म्हटलेले आहे हे दोन्ही ताब्यात आणायला अतिशय त्रास होतो आणि म्हणून हे दोन गुण एका ठिकाणी वास करताना दिसत नाही. वक्ता आणि नैराश्यता, आधी वक्ता सहस्रेशु म्हटलेलं आहे. सामान्य माणसं जी बोलत असतात ती बोलत असतात एवढंच. समोर माईक आलेला असतो, वेळ मिळालेला असतो किंवा वेळ नसतोही तरी देखील जे काही आपलं पांडित्य असेल खरं असो अगर नसो बोलत राहतात. पण वक्ता ज्याला म्हणतात ज्याच्याजवळ वक्तृत्वाचे गुण आहे असा वक्ता क्वचित असतो की ज्याच्यावर ज्ञानही आहे, त्याच्याजवळ वाणी आहे, श्रोत्यांना जे काही द्यायचं आहे त्याची जी क्षमता आपण म्हणतो ती त्याच्याजवळ आहे असा वक्ता क्वचित असतो. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय की वक्ता आहे आणि नैराश्यता आहे. एखाद्याजवळ वक्तृत्व असलं आणि अनेक श्रोत्यांना हजारो श्रोत्यांना त्यांनी आपल्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध केलेलं असलं तरी मी त्यांना मंत्रमुग्ध केलं असा मीपणा एक शिल्लक असतो आणि त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर पुन्हा जे त्यापासून सर्व कर्म झाल्यानंतर अलिप्त व्हायला हवं असतं तसं होत नाही. लोकांच्याकडून प्रतिसाद मिळावा, लोकांनी स्तुती करावी, त्याच्यावर काहीतरी छापून यावं, स्तुती स्तोत्र गायली जावीत अशी कुठेतरी त्या वक्त्याची अपेक्षा असते आणि बहुसंख्य ठिकाणी असंच असतं कारण तो वक्ता असतो पण ज्ञानी नसतो आणि त्यामुळे वक्ता आणि नैराश्यता हे गुण देखील एका ठिकाणी क्वचित असतात. परंतु ह्या महापुरुषापाशी मात्र दोन्ही असतात. सर्वज्ञ आणि साधरता, सर्वज्ञ आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आहे पण इतरांशी वागताना सर्वांच्याशी त्यांना आदर देऊन ह्याचं वर्तन चाललेलं आहे. सामान्यतः आपल्याला लोकांनी आदर करावा, लोकांनी आपल्यापुढे लोटांगणी जावं, नमस्कार करावा, आपली कीर्ती गावं अशी अपेक्षा असते. पण ह्या ठिकाणी जो सर्वज्ञ असतो तो सर्व ठिकाणी भगवंतालाच पाहत असतो आणि त्यामुळे प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी ह्याचा आदर भाव असतो. त्याच्याजवळ जो गुण असेल ते घेण्याची इच्छा असते आणि त्यामुळे आदराने तो सर्वांचं स्वागत करत असतो, त्यांच्याशी वर्तन करत असतो. श्रेष्ठ आणि नम्रता, कोणत्याही बाबतीत श्रेष्ठ असेल, सत्तेच्या दृष्टीनं, वैभवाच्या दृष्टीनं, बळाच्या दृष्टीनं किंवा लोकसंग्रहाच्या दृष्टीनं, कुठल्याही बाबतीमध्ये जर बळ असेल तर तो मनुष्य नम्र नसतो. इथं सर्व काही त्याच्याजवळ आहे परंतु अत्यंत नम्र आहे. ही लक्षणं ज्ञानी पुरुषापाशी दिसतात आणि नम्रता सुद्धा पुष्कळांची असते पण आपला जो ऑफिसर असेल, बॉस असेल, त्याच्या ठिकाणी नम्र असतात. समर्थांनी म्हटलंय साहेबासी लोटांगणी जावे, तिथं लोटांगणी जायलाही तयार असतात पण पुन्हा खाली बाहेर आले की आपल्या हाताखालच्या लोकांच्याशी हे छाती पुढे काढून वागत असतात. पण इथं जे लक्षण सांगितलंय ते नम्रता सर्वत्रांचे, कुणीही असो, ते लहान मूल जरी असलं, काही संतांच्या गोष्टी सांगतात की लहान मुलं जरी असलं तरी त्याच्याशी बोलताना ते नेहमी अतिशय आदराने, आपण म्हणजे त्याला बोलताना सुद्धा आप, हिंदी भाषेमध्ये ते एक महत्वाची गोष्ट आहे, ती कुणाशीही बोलताना आप अशी भाषा वापरतात. तुम अशी जर म्हटली तर त्याचा अपमान केला असं समजलं जातो आणि तू असं तर म्हटलंच जात नाही. त्यामुळे हे सर्व ठिकाणी आदरभाव ठेवणं, त्यांच्याशी नम्रतेनं वागणं हे अभिप्रेत आहे. राजा आणि धार्मिक हे देखील कठीण आहे असं म्हणतात. राज्यपदावर बसला म्हणजे त्या राजाला जर विवेक नसेल, ज्ञान नसेल, तर त्याची भूमिका अशी असते की मी हा राज्याचा राजा आहे, ही प्रजा जी आहे ती जणू माझ्या भोगासाठीच उत्पन्न झालेली आहे, त्यामुळे त्या सगळ्या प्रजेतल्या सगळ्या गोष्टीवर माझा अधिकार आहे, अशा तऱ्हेनं त्याचं वर्तन असतं आणि मग त्याच्यातून अनाचार निर्माण होतो. पण जर तो धार्मिक असेल त
तर त्याच्या लक्षात येत असतं की धर्माच्या चौकटीत नीतीच्या चौकटीत आपल्याला जीवन जगायचं आहे. कोणतंही वेड वाकडं कृत्य हातून घडायचं नाहीये. किंबहुना प्रजा ह्याचा हा पालन करता असल्यामुळे प्रत्येक प्रजेशी आपल्या मुलाला जसं सांभाळावं तशा तऱ्हेनं राजाला सांभाळायचं आहे अशी आपल्या कर्तव्याची त्याला जाण असते. आणि असं ज्याला असेल त्या ठिकाणी ही लक्षणं आपण म्हणतो की सापडतात राजा आहे आणि धार्मिक आहे, शूर आहे आणि विवेक आहे. दोन्ही अवघड आहे. शौर्य अंगात असला की बहुधा विवेक कमी असतो आणि प्रसंग आला की तो आपल्या हातातलं काय शस्त्रास्त्र काय जे असेल ते घेऊन त्याच्यावर धावून जातो. पण विवेक जर असेल तर तो पहिल्यांदा विचार करेल की जरी शस्त्र आहे माझ्याजवळ बळ आले तरी देखील प्रसंग काय आहे, या ठिकाणी बळाचा वापर करायचा आहे, अत्यंत आवश्यक असेल तरच बळाचा वापर करायचा असतो. नाहीतर बऱ्याचशा गोष्टी बरेचसे संघर्ष हे विवेकानं समजुतीनं मिटवता आले तर दोन्ही पक्षी आनंद असतो. त्यामुळे विवेकाच्या त्या ठिकाणी जर जागृत असेल तर शौर्याचा योग्य तऱ्हेनं उपयोग करता येईल. शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयसी, हे देखील दोन्ही गोष्टी विरोधी एकत्र आलेली दिसतात. तारुण्य आहे, सळसळत तारुण्य, सर्व गोष्टी त्याच्याजवळ आहेत, परंतु बहुधा तारुण्यामध्ये विवेक नसतो. तारुण्यामध्ये जी जी काही गोष्ट केली जाते ती अविवेकाने करते, अविचाराने घडते आणि मग पाठीमागणं पश्चाताप होतो की असं करायला नको होतो. त्यावेळेला जर वडील माणसं काही सांगायला लागली, अनुभवी माणसं काही जर सांगायला लागली तर ते ऐकायची देखील त्याच्याजवळ क्षमता नसते, तेवढी सहनशीलता तेवढी शांती त्याच्याजवळ नसते. मी शहाणा आहे मला कोण शिकवणार असा त्याचा भाव असतो. म्हणून इथं जे त्यांनी म्हटलंय त्याचं वागणं नेमक पाहिजे, अतिशयसी नेमक. याचा अर्थ काय खावं काय प्यावं, कोणाशी मैत्री करावी, कोणतं काम करावं कोणतं करू नये, प्रत्येक बाबतीमध्ये नीट विचारपूर्वक आपले आचार विचार ठेवणं हे आणि तारुण्य हे दोन्ही एका ठिकाणी येत नाही. तारुण्यामध्ये अनेक चुका झालेल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सुद्धा चरित्रात आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. त्याचं कारण त्यावेळेला तो विवेक भ्रष्ट असतो. परंतु त्याला जर बोध असेल, संतांची संगती असेल, तर तारुण्यात देखील प्रत्येक पाऊल टाकताना तो विचारपूर्वक टाकेल. त्या बाबतीत आपल्याला कळलं नाही तर जाणत्याचा सल्ला घेईल. समर्थाने पुन्हा पुन्हा सांगितल्या प्रत्येक गोष्ट करताना जाणत्याला विचारावं, जाणत्यापाशी सल्ला घ्यावा. असं जर झालं तर आयुष्यातली ती जी तारुण्यातली 22 वर्ष वाया जातात किंबहुना अशा एका वाटचालीने जातात की पुन्हा मागं फिरणं देखील अवघड होतं. जी काय हातून

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ सांप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य,

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्रि सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्त्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनि मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बली सर्वग्रहशमनम्।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम् वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम् निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्री स्वामी समर्थ। राजूरच्या मठातून स्वामी समर्थ अचानक अदृश्य झाले आणि मठात एकच गोंधळ उडाला। स्वामी कुठे गेले हे कोणालाच कळेना। प्रत्येकजण स्वामींचा शोध घेत सर्वत्र फिरू लागला। आत्ताच आपण स्वामींना मठात पाहिलं होतं, ते अचानक नाहीसे कसे झाले ह्याचं लोकांना खूप आश्चर्य वाटू लागलं। आषाढीच्या निमित्ताने राजूरचे काही वारकरी पंढरपूरला गेले होते, तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला। भीमेला पूर आला होता, सर्वत्र पाणीच पाणी होतं। भीमेच्या खळाळत्या प्रवाहाकडे डोळे भरून पाहताना लोकांना एक अवर्णनीय दृश्य दिसलं। आजानुबाहू स्वामी समर्थ पाण्यावरून किनाऱ्याकडे चालत येत होते। त्यांना पाहून राजूरच्या वारकऱ्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू केला। हजारो वारकऱ्यांनी हा चमत्कार पाहिला। आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायात खडावा होत्या, परंतु त्या भिजलेल्या नव्हत्या। स्वामी आले आणि तडक विठोबाच्या गाभाऱ्यात गेले। लोक स्वामींच्या मागोमाग गेले। लोक पंढरीरायाच्या मंदिरात स्वामींचं दर्शन घेत होते, तर स्वामी पंढरीरायाचं दर्शन घेत होते। साक्षात विठोबा स्वामींना डोळे भरून पाहत होता। राजूरचे वारकरी स्वामींच्या पाया पडले आणि स्वामींना विनवू लागले की स्वामी, आपण पुन्हा मठाकडे चलावं। परंतु स्वामी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। ते विठोबारायाच्या रूपात स्वतःलाच जणू निरखत होते। तीच अवस्था प्रत्यक्ष विठ्ठलाची झाली होती। काही क्षण गेले आणि स्वामी बघता बघता अदृश्य झाले आणि अचानक कुठे गुप्त झाले कुणालाच कळलं नाही। विशेषतः राजूरच्या वारकऱ्यांना खूप वाईट वाटलं। राजूरचा मठ स्वामींच्या अस्तित्वामुळे ऊर्जितावस्थेला आलेला होता। स्वामींनी मठ सोडला आणि निजामांनी मठाचं वर्षासन बंद केलं। निजामाच्या अधिकाऱ्यांनी मठाच्या चालकांना सांगितलं होतं की स्वामींचा ठाव ठिकाणा शोधून काढा, त्यांची खूण द्या आणि त्याच वेळेला मठाचं वर्षासन सुरू करायचं की नाही ते आम्ही ठरवू। मठाचा भक्तवर्ग हवालदिल झाला आणि स्वामींचा शोध घेऊ लागला। वारकऱ्यांनी मठाच्या चालकांना पंढरपुरातला चमत्कार सांगितला, तेव्हा ते खरं तर आश्चर्यचकित झाले।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचा वावर सर्वत्र होता। ते एका जागी कधीच फार काळ वास्तव्य करून राहायचे नाहीत, परंतु स्वामी जिथे मुक्काम करीत त्या ठिकाणचे लोक स्वामींच्या दर्शनासाठी आतुर असत। स्वामींच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटत। स्वामींच्या रूपात ते परमेश्वरी अस्तित्वाचा सहवास प्रत्यक्ष अनुभवत असत। राजूरच्या मठात जेव्हा स्वामींचं वास्तव्य होतं, तेव्हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर झंकारून गेला होता। त्यामुळे अचानक स्वामी जेव्हा गुप्त झाले, तेव्हा गावाला मानसिक पातळीवर खूप त्रास झाला। स्वामींची ओढ सर्वांनाच लागलेली होती, म्हणून राजूरची भक्तमंडळी स्वामींच्या शोधार्थ बाहेर पडली। गावोगाव लोक गेले, परंतु स्वामींचा शोध लागला नाही।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 15 मे. कोणाचंही मन न दुखावता सर्वांशी प्रेमाने वागावं. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असं वाटत असेल, त्याने पहिली गोष्ट करायची ती ही की कोणाचंही कर्ज होऊ देऊ नये. हे साधलं की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावं असं वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठ माती देणं जरूर आहे. नंतर प्रेम कसं वाढेल याच्या उद्योगाला लागावं. चुकून सुद्धा कोणाचं मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणं जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल, आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील. पण मन दुखवण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखवणं म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखं आहे, कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्या आहेत त्यात मी मन आहे असं सांगितलं आहे. सत्याचं व्रत चांगलं आहे हे खरं, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असं म्हणाला की मी एक सत्य तेवढंच जाणतो, आणि सत्य बोलताना आई बाप माणसं देव गुरु वगैरे कोणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावं. एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगलं तरी कसं म्हणावं. चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचं मन दुखावेल म्हणून चोरी करून देणं हे योग्य म्हणता येईल का. सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा एका बापाला 4 मुलगे आहेत. त्या 4ांपैकी एकाला गोड आवडतं, दुसऱ्याला आंबट आवडतं, तिसऱ्याला तिखट आवडतं आणि चौथ्याला तेलकट आवडतं. आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचं असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे हे पहिलं काम. आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण 4 मुलं आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणं हे दुसरं काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यांसमोर ठेवून प्रेमाचं पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणं या सारासार विचाराचं पालन प्रत्येक भावाने केलं तर कोणाचंही मन न दुखवता कुटुंबात समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल. साधकाच्या घरात इतकं प्रेम असावं की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असं झालं पाहिजे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9:00 याचं पुनःप्रसारण रात्री 9:00.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संगीतकार बाळ पळसले यांच्या संगीतरचनेत ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरातील गीत. गीतकार जयवंत वालावलकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे भानुकांत लुकतुके यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर शाहीर साबळे आणि सहकारी.
1: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: काय झालं बया
1: बया बया बया.
2: सांग की गं बया.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण सप्तमखंड. शौनकांनी सुताला विकट चरित्र ऐकून संतोष झाल्याचं सांगून मयासुराला मारणाऱ्या विघ्नराजाचं चरित्र सांगण्याविषयी विनंती केली. सूत म्हणाला की अशीच विनंती दक्षाने केली तेव्हा मुद्गलांनी सांगण्यास प्रारंभ केला. कश्यपाच्या दिती नावाच्या पत्नीला स्वतःचे पुत्र हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे मारले गेलेले पाहून दुःख झाले. पुन्हा ती व्रत करीत असता इंद्राने तिच्या गर्भाचे तुकडे केले, त्यामुळेही तिला शोक झाला. तेव्हा तिच्या समाधानासाठी कश्यपांनी इतिहास सांगण्यास प्रारंभ केला. पार्वतीची गणेशोपासना, शिवपार्वती भेट, शिवपार्वती विवाह, पार्वतीच्या हास्यातून निर्माण झालेल्या ममासुराची जन्मकथा, त्याची गणेशोपासना आणि त्यातून त्याला झालेली वरप्राप्ती, इतका कथाभाग त्यांनी सांगितला. शंबरासुराच्या मोहिनी नावाच्या मुलीशी ममासुराचं लग्न झालं. त्याला धर्म आणि अधर्म या नावांची दोन मुलं होती. ममासुराला ब्रह्मांड विजयाची इच्छा झाली, पण शुक्राचार्य त्याला म्हणाले, तू गणेशाच्या वराने समर्थ झाला आहेस, तरी त्याचा द्वेष करू नकोस. पण ते न ऐकता ममासुराने पृथ्वी, पाताल, स्वर्ग सर्व काही जिंकलं आणि तो कैलासावर शंकरांकडे आला. तेथे त्याचंही देवांशी युद्ध झालं. शंकर आणि विष्णू यांचा पराभव करून त्याने ब्रह्मांडाचं सम्राटपद मिळवलं आणि अधर्माचरणाने राज्यशासन चालवून हाहाकार माजवला. या प्रकारे पाप वाढलं असता सर्व देव कारागृहात पडून शोकाकुल होऊन राहिले होते. अखेर सर्वांच्या विचाराने, विष्णुमुखाने त्यांनी विघ्नराजाची प्रार्थना केली. विघ्नराज प्रकट झाला आणि त्याने देवांच्या मागणीप्रमाणे त्यांना वर दिले. ही वार्ता कळताच ममासूर रागावला. इतक्यात विघ्नराजांनी नारदांना दूत म्हणून ममासुराकडे पाठवलं. नारदांचा सत्कार केल्यानंतर त्यांनी सर्व काही समजूतदारपणे सांगून विघ्नराजाचं खरं खुरं स्वरूप ममासुराला कथन केलं आणि तू त्याला शरण जा असं सांगितलं. कोणाचाही मद त्याला खपत नाही. त्याने देवांचाही मद पूर्वी हरण केला होता असं नारदांनी सांगितल्यावर ममासुराचा गर्व दूर झाला. तोच अचानक शेजारीच पडलेल्या कमलाच्या वासाने सर्व गणेशद्रोही मरून पडले. त्याचे दोन्ही पुत्र आणि तो स्वतः मूर्छित झाला. नंतर सावध होऊन त्याने विघ्नेशाची स्तुती केली. विघ्नेशाने प्रसन्न होऊन त्याला भक्ती दिली. देव आणि ऋषी यांनी गणेशाची स्तुती केली आणि भक्ती मागून घेतली. नंतर हिमालयात जाऊन तिथे गणेश मूर्ती स्थापन करून तिचा पूजाविधी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सर्वांनी मोठ्या उत्सवपूर्वक साजरा केला. नंतर कश्यपांनी दितीला विघ्नराजाचं चरित्र सांगितल्यामुळे तिचं समाधान झालं. त्यानंतर त्यांनी तिला पुढील कथा क्रमाने सांगितल्या. विष्णू अवतार कथा, लक्ष्मीविनायकाचं चरित्र, त्याचप्रमाणे शूर्पकर्णावतार कथा आणि त्यानंतर दत्तगीताही सांगितली. कश्यपांनी दशाक्षरी मंत्राच्या विधीने दितीने गणेशाला संतुष्ट करून त्याची भक्ती आणि माझा पुत्र हो असा वर मागून घेतला. नंतर कश्यपांनी दितीला चतुर्भुजावतार सांगून त्याच्या पराक्रमाचं वर्णन केलं. मुद्गलांनी दिती कश्यप संवाद दक्षाला ऐकवून त्याचं फल सांगितलं. हे चरित्र चतुर्विध पुरुषार्थ साधक आहे. सूत शौनकांना म्हणाला, असं हे विघ्नराज चरित्र मी तुम्हाला ऐकवलं, आता आणखी काय ऐकावयाचं आहे ते सांगा. सप्तमखंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया स्मिता म्हात्रे यांची गीतरचना. संगीत आणि स्वर अजित कडकडे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30।
2: श्रोते हो, संत ज्ञानेश्वर माऊलींची भक्ती रचना ऐकूया। संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा।

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपाद दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा अनुभवांचा आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती।

0: Lady.
1: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग जय जयवंती. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं एक भजन.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया ग.दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे बालगंधर्व यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे मीना मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया संत कान्हो पात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया एक भक्तिगीत. गीत, संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.

श्रोते हो, आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि रात्री 11:00.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण दासबोध ग्रंथ पाहतो आहोत. आज आता आपण विषय घेतो आहोत तो आहे दशक दुसरा आणि समास आठवा. सद्विद्या निरूपण नाम समास आहे. खरा जो तपस्वी असतो तो अशा एका स्थितीला पोचलेला असतो आपल्या साधनेने की ते परमशांतीचं ठिकाण जे म्हटलेलं आहे त्यापर्यंत तो पोचलेला असतो आणि त्यामुळे तो महातपस्वी आहे आणि शिवाय शांतही आहे. जसं विश्वामित्रांची आणि वशिष्ठांची गोष्ट सांगितली जाते, वशिष्ठ हे पूर्ण असल्यामुळे अखंड शांत, कुणीही कसाही वागो त्यांची शांती कधी ढळली नव्हती. पण विश्वामित्राच्या जीवनात मात्र अनेक असे प्रसंग दाखवलेले आहेत की त्या त्यावेळेला त्यांनी शापही दिलेले आहेत, त्याची तपश्चर्या भंग झालेली आहे. त्याचं कारण मुळात प्रकृती जर सत्वगुणी असेल तर त्याला साधना सोपी असते आणि मुळात प्रकृती अनुवंशिकतेनं म्हणा त्याच्या त्याच्या कर्माने म्हणा जर का ती रजोगुणी तमोगुणी असेल तर त्याला ते इंद्रिय दमन करणं मना शमन करणं म्हणजे शम दम हे जे म्हटलेले आहेत हे दोन्ही ताब्यात आणायला अतिशय त्रास होतो आणि म्हणून हे दोन गुण एका ठिकाणी वास करताना दिसत नाही. वक्ता आणि नैराश्यता. आधी वक्ता सहस्रेशू म्हटलेलं आहे. सामान्य माणसं जी बोलत असतात ती बोलत असतात एवढंच. समोर माईक आलेला असतो, वेळ मिळालेला असतो किंवा वेळ नसतोही तरी देखील जे काही आपलं पांडित्य असेल खरं असो अगर नसो बोलत राहतात. पण वक्ता ज्याला म्हणतात ज्याच्याजवळ वक्तृत्वाचे गुण आहे असा वक्ता क्वचित असतो की ज्याच्यावर ज्ञानही आहे त्याच्याजवळ वाणीही आहे. श्रोत्यांना जे काही द्यायचं आहे त्याची जी क्षमता आपण म्हणतो ती त्याच्याजवळ आहे असा वक्ता क्वचित असतो. मग इथं त्यांनी म्हटलंय की वक्ता आहे आणि नैराश्यता आहे. एखाद्याजवळ वक्तृत्व असलं आणि अनेक श्रोत्यांना हजारो श्रोत्यांना त्यांनी आपल्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध केलेलं असलं तरी मी त्यांना मंत्रमुग्ध केलं असा मीपणा एक शिल्लक असतो आणि त्यामुळे हे सगळं झाल्यानंतर पुन्हा जे त्यापासून सर्व कर्म झाल्यानंतर अलिप्त व्हायला हवं असतं तसं होत नाही. लोकांच्याकडून प्रतिसाद मिळावा, लोकांनी स्तुती करावी, त्याच्यावर काहीतरी छापून यावं, स्तुती स्तोत्र गायली जावी अशी कुठेतरी त्या वक्त्याची अपेक्षा असते आणि बहुसंख्य ठिकाणी असंच असतं कारण तो वक्ता असतो पण ज्ञानी नसतो आणि त्यामुळे वक्ता आणि नैराश्यता हे गुण देखील एका ठिकाणी क्वचित असतात. परंतु ह्या महापुरुषापाशी मात्र दोन्ही असतात. सर्वज्ञ आणि साधरता. सर्वज्ञ आहे, सर्व प्रकारचं ज्ञान आहे पण इतरांशी वागताना सर्वांना ज्याशी त्यांना आदर देऊन ह्याचं वर्तन चाललेलं आहे. सामान्यतः आपल्याला लोकांनी आदर करावा, लोकांनी आपल्या पुढे लोटांगणी जावं, नमस्कार करावा, आपली कीर्ती गावं अशी अपेक्षा असते. पण ह्या ठिकाणी जो सर्वज्ञ असतो तो सर्व ठिकाणी भगवंतालाच पाहत असतो आणि त्यामुळे प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी ह्याचा आदर भाव असतो. त्याच्याजवळ जो गुण असेल ते घेण्याची इच्छा असते आणि त्यामुळे आदराने तो सर्वांचं स्वागत करत असतो, त्यांच्याशी वर्तन करत असतो. श्रेष्ठ आणि नम्रता. कोणत्याही बाबतीत श्रेष्ठ असेल, सत्तेच्या दृष्टीनं, वैभवाच्या दृष्टीनं, बळाच्या दृष्टीनं किंवा लोकसंग्रहाच्या दृष्टीनं, कुठल्याही बाबतीमध्ये जर बळ असेल तर तो मनुष्य नम्र नसतो. इथं सर्व काही त्याच्याजवळ आहे परंतु अत्यंत नम्र आहे. ही लक्षणं ज्ञानी पुरुषापाशी दिसतात आणि नम्रता सुद्धा पुष्कळांची असते पण आपला जो ऑफिसर असेल, बॉस असेल, त्याच्या ठिकाणी नम्र असतात. समर्थांनी म्हटलंय साहेबासी लोटांगणी जावे. तिथं लोटांगणी जायलाही तयार असतात पण पुन्हा खाली बाहेर आले की आपल्या हाताखालच्या लोकांच्याशी हे छाती पुढं काढून वागत असतात. पण इथं जे लक्षण सांगितलंय ते नम्रता सर्वत्रांशी कुणीही असो, ते लहान मूल जरी असलं, काही संतांच्या गोष्टी सांगतात की लहान मुलं जरी असलं तरी त्याच्याशी बोलताना ते नेहमी अतिशय आदराने आपण म्हणजे त्याला बोलताना सुद्धा आप, हिंदी भाषेमध्ये ते एक महत्वाची गोष्ट आहे, ती कुणाशीही बोलताना आप अशी भाषा वापरतात. तुम अशी जर म्हटली तर त्याचा अपमान केला असं समजलं जातो आणि तू असं तर म्हटलंच जात नाही. त्यामुळे हे सर्व ठिकाणी आदरभाव ठेवणं, त्यांच्याशी नम्रतेनं वागणं हे अभिप्रेत आहे. राजा आणि धार्मिक हे देखील कठीण आहे असं म्हणतात. राज्यपदावर बसला म्हणजे त्या राजाला जर विवेक नसेल, ज्ञान नसेल, तर त्याची भूमिका अशी असते की मी हा राज्याचा राजा आहे, ही प्रजा जी आहे ती जणू माझ्या भोगासाठीच उत्पन्न झालेली आहे, त्यामुळे त्या सगळ्या प्रजेतल्या सगळ्या गोष्टीवर माझा अधिकार आहे अशा तऱ्हेनं त्याचं वर्तन असतं आणि मग त्याच्यातून अनाचार निर्माण होतो. पण जर तो धार्मिक असेल
तर त्याच्या लक्षात येत असतं की धर्माच्या चौकटीत नीतीच्या चौकटीत आपल्याला जीवन जगायचं आहे. कोणतंही वेडवाकड कृत्य हातून घडायचं नाहीये. किंबहुना प्रजा ह्याचा हा पालन करता असल्यामुळे प्रत्येक प्रजेशी आपल्या मुलाला जसं सांभाळावं तशा तऱ्हेनं राजाला सांभाळायचं आहे अशी आपल्या कर्तव्याची त्याला जाण असते. आणि असं ज्याला असेल त्या ठिकाणी ही लक्षणं आपण म्हणतो की सापडतात. राजा आहे आणि धार्मिक आहे, शूर आहे आणि विवेक आहे, दोन्ही अवघड आहे. शौर्य अंगात असला की बहुधा विवेक कमी असतो, आणि प्रसंग आला की तो आपल्या हातातलं काय शस्त्र अस्त्र काय जे असेल ते घेऊन त्याच्यावर धावून जातो. पण विवेक जर असेल तर तो पहिल्यांदा विचार करेल की जरी शस्त्र आहे माझ्याजवळ बळ आले तरी देखील प्रसंग काय आहे, ह्या ठिकाणी बळाचा वापर करायचा आहे, अत्यंत आवश्यक असेल तरच बळाचा वापर करायचा असतो. नाहीतर बऱ्याचशा गोष्टी बरेचसे संघर्ष हे विवेकानं समजुतीनं मिटवता आले तर दोन्ही पक्षी आनंद असतो. त्यामुळे विवेकाच्या त्या ठिकाणी जर जागृत असेल तर शौर्याचा योग्य तऱ्हेनं उपयोग करता येईल. शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयसी, हे देखील दोन्ही गोष्टी विरोधी एकत्र आलेली दिसतात. तारुण्य आहे, सळसळत तारुण्य आहे, सर्व गोष्टी त्याच्याजवळ आहेत, परंतु बहुधा तारुण्यामध्ये विवेक नसतो. तारुण्यामध्ये जी जी काही गोष्टी केली जाते ती अविवेकाने करते, अविचाराने घडते, आणि मग पाठीमागणं पश्चाताप होतो की असं करायला नको होतं. त्यावेळेला जर वडील माणसं काही सांगायला लागली, अनुभवी माणसं काही जर सांगायला लागली तर ते ऐकायची देखील त्याच्याजवळ क्षमता नसते, तेवढी सहनशीलता तेवढी शांती त्याच्याजवळ नसते. मी शहाणा आहे, मला कोण शिकवणार असा त्याचा भाव असतो. म्हणून इथं जे त्यांनी म्हटलंय त्याचं वागणं नेमक पाहिजे, अतिशयसी नेमक. ह्याचा अर्थ काय खावं काय प्यावं, कुणाशी मैत्री करावी, कोणतं काम करावं कोणतं करू नये, प्रत्येक बाबतीमध्ये नीट विचारपूर्वक आपले आचार विचार ठेवणं हे आणि तारुण्य हे दोन्ही एका ठिकाणी येत नाही. तारुण्यामध्ये अनेक चुका झालेल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सुद्धा चरित्रात आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. त्याचं कारण त्यावेळेला तो विवेक भ्रष्ट असतो, परंतु त्याला जर बोध असेल संतांची संगती असेल तर तारुण्यात देखील प्रत्येक पाऊल टाकताना तो विचारपूर्वक टाकेल. त्या बाबतीत आपल्याला कळलं नाही तर जाणत्याचा सल्ला घेईल. समर्थाने पुन्हा पुन्हा सांगितलं प्रत्येक गोष्ट करताना जाणत्याला विचारावं, जाणत्यापाशी सल्ला घ्यावा. असं जर झालं तर आयुष्यातली ती जी तारुण्यातली 22 वर्ष वाया जातात, किंबहुना अशा एका वाटचालीने जातात की पुन्हा माग फिरणं देखील अवघड होत. जी काय हातून अपकृत्य घडतात त्या कृत्यातून बाहेर पडणं काही केवळ अशक्य होतं असं आपल्याला समाजामध्ये खूप ठिकाणी पाहायला मिळतं. पण त्या तारुण्यामध्ये थोडासा लगाम जर असेल, संयम जर असेल आणि योग्य ते मार्गदर्शक असतील तर त्याचं जीवन त्याला नेमकेपणाने चांगलं घालवता येईल. त्याचबरोबर वृद्धाचारी, कोळाचारी, युक्त आहारी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या आपण हळूहळू घेणार आहोत. हरिओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेधा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया जयंत भिडे यांची गीतरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद माडगुळकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात संत मीराबाईंची अभंगरचना. संगीत आहे पंडित रविशंकर यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: महिषासुर हा सूर्य, इंद्र, अग्नि, वायु, चंद्र, यम, वरुण या सगळ्यांचे अधिकार हा एकटा चालवतोय. त्याने काढून टाकून त्या त्या जागी त्याने आपले असुर नेमलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांचे अधिकार गेलेले आहेत. आणि सगळ्यांना या सगळ्या ह्याचा भगवान विष्णू आणि शिव या दोघांनाही अत्यंत क्रोध आलेला आहे. आता म्हणाल क्रोध आणि काम हे वाईट आहेत असं सांगितलं कृष्णाने सुद्धा. काम येश क्रोध येश, पाप करायला माणूस का प्रवृत्त होतो तर काम आणि क्रोध यांच्या अधीन झाला. तर चांगला माणूस सुद्धा पाप करायला प्रवृत्त होतो, म्हणून या दोघांवरती विजय मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता या ठिकाणी असं झालं नाही की शिवाला आणि विष्णूंना क्रोध आला, नाही हे चांगलं का वाईट. ज्याचा परिणाम चांगला ते सगळं चांगलं, ज्याचा परिणाम वाईट ते सगळं वाईट. आणि राष्ट्रीय अपमानाचा राग आलाच पाहिजे. व्यक्तिगत मानपानामध्ये राग लोभ धरू नका. शिव आणि विष्णू यांना राग येतोय कशासाठी, त्यांचं व्यक्तिगत नुकसान नाही आहे याच्यामध्ये, पण या राष्ट्रावरच ते संकट आहे. सर्वसामान्य गोरगरीब प्रजेवरती अत्याचार हा सगळ्यात जास्त अपमानास्पद गोष्ट आहे. हा याचा राग आहे की गरीब प्रजेवरती, ज्यांनी काही तुझा अपराध केला नाही त्याच्यावरती तू त्यांचे हाल करतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, त्यांच्यावर अन्याय करतो, म्हणून राग आहे. आणि असा राग हा असलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, विसरायचं नाही. आपल्याला महाभारत ऐकलं असाल, आपण पाहिलं असाल, केसाला धरून फरफटत ओढत आणलं द्रौपदीला, म्हणून ती सांगते भीमानी तिला सांगितलंय द्रौपदी तू केस मोकळे ठेव, या दुःशासनाच्या रक्ताने भरलेल्या हातानं मी तुझी वेणी घाली. पुढच्या 12 वर्ष वनवासामध्ये, 1 वर्ष अज्ञातवासामध्ये तिने केस कायम मोकळे सोडले. पूर्वी केस मोकळे सोडणं हे चांगलं लक्षण नव्हतं भूतकाळात, आता सध्या झिपऱ्या मोकळ्या सोडून फिरणं सारखं हेच चांगलं लक्षण मानलं जात. हा, केस मोकळे सोडणं मस्तकाच्या या ठिकाणी, ज्या ठिकाणी पुरुषांची शेंडी असते किंवा असायला हवी आणि बायकांची वेणीची जागा असते, त्या ठिकाणी अपराजिता नावाची शक्ती देवी वास करते. ते मोकळं सुटलं तर त्या देवीचं स्थान भ्रष्ट होतं आणि म्हणून कायम या ठिकाणी बंधन असावं, म्हणून शेंडीला सुद्धा बंधन घालून ठेवतात. वेणी बांधलेली असावी, अंबाडा बांधलेला असावा आणि त्या अपराजिता देवीची पूजा म्हणून त्या ठिकाणी फूल घालायचं असत. शृंगार म्हणून नुसतं फुलाचा उपयोग नाही येतो, स्वतःच्या देहाचा शृंगार एवढाच त्याचा उद्देश नाहीये. ती अपराजिता जी देवी असते त्या अपराजिता देवीची पूजा म्हणून त्या ठिकाणी फूल, गजरा, हार, वेणी असं काहीतरी घालायचं असतं, त्या देवीची पूजा करायची असते. हा संकेत शास्त्राचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण वेणी, किंवा काही वेळेला तुम्ही जर जुन्या काळचे सिनेमे बघितलेत तर त्या पंडितांच्या गाठीला, शेंडीच्या गाठीला झेंडूचं फूल खोचलेलं असतं, बघितलं आहे का नाही? हल्ली शेंडीच फारसं कोणी ठेवत नाही, त्यामुळे पुढची गोष्ट समजून द्या. त्या ठिकाणी शिखा, शेंडी शिखा जी आहे, त्या ठिकाणी अपराजिता नावाची देवी आहे. विषय निघाला वेगळ्याच गोष्टीकडे सरकत जातो माझा विषय, बरं का नेहमी असा. आता हे सगळे देव, त्यांना क्रोध आलेला आहे आणि त्या क्रोध आलेल्या देवांच्या सगळ्यांच्या शरीरामधून वेगवेगळ्या शक्ती निर्माण होत आहेत आणि त्या सगळ्या एकत्र होऊन देवीचं स्वरूप निर्माण झालेलं आहे. या ठिकाणी हाही एक हे आहे की सगळ्या देवांच्या सगळ्या शक्ती एकत्र होणं, एकेकटा माणूस लढत राहील तोपर्यंत त्याला पराभवाची भीती जास्त असते. युनायटेड वी स्टँड, डिव्हायडेड वी फॉल, आपण अनेक वेळा ते वाचलेलं आहे. ईसापूर्तीच्या कथा वाचलेल्या आहेत. शेतकऱ्याच्या चार मुलांची गोष्ट वाचलेली आहे, वाचली ना. चौघं भांडतात आपापसामध्ये. माधारा सांगतो, मोळी घेऊन या लाकडाची. एक एक लाकूड दिलं, फटकन सहजपणे मोडता येतं. अख्खी मोळी धरून मोडायचा प्रयत्न करा, ती मोडता येत नाही. कारण ते संघटनाचं सामर्थ्य जास्त असतं. संघटित झालं तर त्याची शक्ती जास्त असते. सहजासहजी शत्रूला ती मोडता येत नाही. आणि म्हणून संघटन शक्ती, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही देवी आहे. सर्व देवांच्या सर्व शक्ती एकत्र केलेल्या आहेत. सर्वांची सर्व सैन्य, सर्वांची सर्व आयुध. आपला प्रत्येक देव हा शस्त्रधारी आहे. वाजले किती जरा कोणी सांगाल मला? 11 वाजले ना. आपले सर्व देव हे शस्त्रधारी आहेत. आणि देवीला सर्व देवांनी आपापलं आयुध दिलेलं आहे. ती जी देवी निर्माण झाली, आपण हे ऐकलं असाल, अनादि निर्गुण प्रगटिली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागोनी, त्रिविध दापाची करावया धारणी, भक्ता लागी तू पावसी निर्माणी. ती जी आई आहे, बया आहे, ती निर्माण झाली. किती मोठी, सबंध दिशा आणि आकाश व्यापून टाकलं इतकं की जणू काही तिच्या मस्तकाने आकाश उचललं गेलंय का काय असं भासावं इतकी ती प्रचंड दिसायला लागली. तशी ती भवानी देवी प्रचंड मोठी निर्माण झाली. प्रत्येक देवाने आपलं आयुध, आपलं शस्त्र शंकरानं त्रिशूळ दिला, वरुणानं पाश दिले, विष्णूनी शंख चक्र गदा पद्म हे सगळं दिलं, ब्रह्मदेवानी अक्षमाला दिली. अक्षमाला ती पण असते तिच्याकडे, तलवार आहे, धनुष्य बाण आहे. त्या काळामध्ये माहीत असलेली सर्व शस्त्र आहे. ज्या काळात देवीचा उद्भव आहे त्या काळात सर्व देवांकडे असलेली, ज्ञात असलेली सर्व शस्त्र, सर्व अस्त्र त्या देवीने धारण केलेली आहे. नुसती धरून लागते का? हा, धरून उभे राहिले आपले फोटो काढायला. हा, धरून नुसतं भागतं, ते चालवायला यायला लागतं. हा, नुसतं धरून नाही उरत. तिला दिलेलं आहे याचा अर्थ तिला येत आहे. ती घेतला तिने, त्याने युद्ध केलंय तिने, म्हणजे तिला ते चालवता येत आहे. सर्व शस्त्र तिला मिळाली आहे, सर्व शस्त्र तिला चालवता येत आहेत. आज आली तर काय घेईल? आजच्या काळासाठी तिला जर लढायची वेळ आली चीन विरुद्ध, पाकिस्तान विरुद्ध, बांगलादेश विरुद्ध, नाहीतर आणि कोणाविरुद्ध, तर ती काय घेईल? हा, तिला ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आणि अगदी सामने सामने युद्ध करायची वेळ आली, 1-1 असं काहीतरी लागेल नाही का? मशीन गन. हां, आता ढाल तलवार त्रिशूळ बालाचे दिवस गेले, आता हे लागेल. आज हे शस्त्र पाहिजे, अत्याधुनिक शस्त्र. सावरकरांचं म्हणणं आहे, अद्ययावत अद्यतन, आजच्या काळाला उपयोगी असं संहारक शस्त्र हे घ्यायला पाहिजे, हे आलं पाहिजे. आणि नुसतं शस्त्र येऊन भागत नाही, शस्त्र आहे ठेवलेलं, आम्हाला उचलता येत नाही, चालवता येत नाही, त्यांनी लढता येत नाही, तर उपयोग काय? तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे, आपल्याला माहिती असेल सगळ्यांना. देहू गावामधले एक रडत राऊत शिवाजी राजाच्या सैन्यात गेले. सगळे गेले, आपण गेले. आपल्याला लढता येते गेले हे कुठे बघितलं? झाला 100 माणसं गेली, आपण पण गेले. सगळ्या अंगावर जखमा घेऊन 8 ठिकाणी वाकडे होऊन परत आले रडत खडत. तुकाराम महाराज त्यांना विचारतात, काय युद्धावर गेला होता म्हणे, लढाई केली म्हणे तुम्ही? हा, मोठी लढाई केली. जरा आम्हाला सांगा ना कशी केली. झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, आम्हाला ऐकायला आवडतं लढाईच्या गोष्टी. आम्हाला सांगा कशी केली लढाई. लय मोठी लढाई केली. त्यांनी आम्हाला मारलं, आम्हाला त्यांनी मारलं, त्यांनी आम्हाला मारलं, आम्हाला त्यांनी मारलं. नीट आहे का? त्यांनी आम्हाला मारलं, आम्हाला वन वे ट्रॅफिक आहे. त्यांनी आम्हाला त्यांनी मारलं, एवढं मारलं, तुम्ही काय केलं? काय म्हणे, काय करणार, मार खाल्ला, दुसरं काय करणार? अरे मग तुम्ही लढायला नाही गेला होता? मग लढला नाही का? कसं लढणार? त्यांनी माझ्या एका हातात दिली डाळ, दुसऱ्या हातात दिली तलवार, अडकून दिल्या. डाल तलवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार, पण झुंजू कैसा? छान म्हणले तुम्हाला, ढाल तलवारीने हात अडकले झुंजता येत नाही. मग एवढे सगळे वाकडं तिकडं होईपर्यंत तिथे कशाला मारायचं? कामाला पळून जायचं. पळणार पण येईन हो का? पायात काही खोडा बिडा घातला होता का? बेड्या घातल्या होत्या का? काय केलं होतं? नाही म्हणले, बैस दिले त्याने माझं घोड्यावरी, धावू पळू तरी आता का? आता काय करा, घोड्यावर चढलं तर याला धावता पळता येत नाही, ढाल तलवारीने हात अडकून पडले म्हणून झुंजता येत नाही, अशांचं काय करायचं? तू का म्हणे आयशा मरा, मोजून माराव्या पायजारा, असं रडत राहून काय करायचे हो? अत्याधुनिक शस्त्र पाहिजे, त्याचप्रमाणे त्या शस्त्राला पेलवणारे, वापरता येणारे, त्याचा उपयोग करता येणारे तरुण सैन्य पाहिजे की नाही आपल्याजवळ? तेही पाहिजे. आणि त्या त्यासाठी मनगट तयार पाहिजे, आणि त्या मनगटाच्या मागचं मन तयार पाहिजे, हे महत्वाचं आहे. भेकड भित्रा माणसाजवळ सगळं आहे, पण मनाची हिम्मत नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. हिम्मत, धैर्य, संकटामध्ये सगळ्यात उपयोगी पडणारा गुण जर काही असेल तर तो धैर्य हा. धृती ना भंगली विवनिया धृती यातनांना, सावरकरांचे शब्द. धृती किंवा धारणा किंवा धैर्य याचा भंग होता कामा नाही. कितीही संकट आलं, कितीही मोठं संकट आलं तरी धैर्य गवता कामा नाही. ते धैर्य मनाचं असलं, मानसिक शक्ती जर असेल तर वाटेल ते होऊ शकतं. पण एकदा तुम्ही मनाने ढासळलात की कितीही चांगलं काहीही असलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. मन जर ढासळलं, आणि म्हणून मन आहे आपल्याकडे, मन पर धरे तर 100 वाघ मरे. मनावर जर तुम्ही घेतलं तर 100 वाघाला पुरून उराल, नाही तर कुत्ता बी नाही मरे, नाही तर काहीच नाही होऊ शकत. मन सिद्ध असलं पाहिजे, मन खंबीर असलं पाहिजे, मनात धैर्य असलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडल्या एका गुंगा पहिलवानाची गोष्ट सांगतात नेहमी, माहिती असेल तर, नाहीतर पुनरुक्ती, नाहीतर नवी. जगप्रसिद्ध मल्ल होता गामा नावाचा, जुन्या काळची गोष्ट आहे. हा, गुंगा गामा तसं त्यांची लढाई वडील आमचे नेहमी सांगायचे कीर्तनामधून. गामा नावाचा जगप्रसिद्ध मल्ल होता, अतिशय दांडगा दुंडगा, त्याला पराभव माहिती नाही. आणि त्याची आणि भारतामधल्या एका पहिलवानाची कुस्ती ठरली. जुन्या काळी अशा कुस्तीचे आखाडे खूप असायचे बरं का? कारण क्रिकेटच्या सामन्यांना कोटी कोटीच्या कोटी उड्डाणे करायची पद्धत नव्हती. आता ही 9 आणि 9, 9, 11 आणि काय हे गवडे दोन बाजूला खेळत असतात आणि अख्खा देश पागल झालेला असतो. त्याचा काही दुसरा शब्द आहे का त्याला? वेड होणं, पागल होणं, हा, आणखीन काही चांगला शब्द असेल तर सांगा, म्हणजे मला माहिती नाही आहे. अतिरेक झालेला या गोष्टीचा, अतिरेक. आणि त्याच्यामध्ये वाईट हे आहे की भारतीय सगळे खेळ नामशेष झाले त्याच्यानंतर. त्याचा परिणाम एवढा आहे की इतर अनेक चांगले खेळ आपल्याकडे आहेत ज्यांनी शारीरिक जोम, शारीरिक सामर्थ्य हे अधिक वाढणार आहे, ते सगळे नामशेष झाले आहेत. कुठल्याही लहान मुलाला खेळ म्हटलं तर घरात बसून कॅरम आणि बाहेर जाऊन क्रिकेट याच्या पलीकडे तिसरा खेळच माहीत नाही असं झालेली अवस्था. फारफार तर पत्ते, याच्या पलीकडे काय? कितीतरी चांगले खेळ म्हणजे माझ्या लहानपणापर्यंत, तुमच्या आमच्या लहानपणापर्यंत होते, ते आता संपूर्णपणे नामशेष झालेले आहेत असं दिसतं. तर कुस्ती ठरली त्याची, आणि कुस्तीची मैदानं सुद्धा गर्दीने ओसंडून वाहणारी, असं मैदान भरलेलं आहे. तो गामा षटू ठोकत उड्या मारत त्या अंगणामध्ये त्या कुस्तीच्या मैदानामध्ये फिरतोय. गुंगा मुलगा होता हा दुसरा जो भारतीय मल्ल होता, त्याला बोलता येत नसे म्हणून त्याला गुंगा मैलवान म्हणत असत.

0: निभावला म्हणा त्याच्या पुढं
1: घाबरला, नको नको म्हणाला. आता काय करायला हवं होतं वडिलांनी? बर नाही का बा तुला जमणार आहे, आपण कॅन्सल करूया का? त्याचा बाप जो भडकला त्याच्यावरती, त्यानं एकदा त्याच्याकडे बघितलं, एकदा ह्याच्याकडे बघितलं, हे घाबरलेलं पोरग दिसलं आपलं, आणि हा आता कच खाल्ली ह्यानी तर कधीच जिंकू शकणार नाही. मन मानन मनाने एकदा कच खाल्ली की सगळं संपलं. त्याच्याकडे बघितलं, त्याचा रडवेला चेहरा बघितला आणि खडखड मुस्कटात मारली त्याच्या, इतक्या चोरात मारली की तिरिमिरी आली त्या पोराला, दिवसा डोळ्यासमोर तारे चमकायला लागले. आणि बाप म्हणतो आज जायचं तिथं मेलाच तरी चालेल, परत माघारी आलास तर मी मारून टाकेन तुला लक्षात ठेव. आता हिथही मरण आहे तिथंही मरण. पण आता तिरिमिरी जी आली आहे त्याला, की आता काय झालं, मरायचं किंवा जाऊन लढाई करायची, मग मरण हा शेवटचा पर्याय. त्या तिरिमिरी मध्ये तो जो घुसला आतमध्ये, जगप्रसिद्ध मल्ल होता हा गामा, याच्यापेक्षा आकाराने मोठा, उंचीनी मोठा, ताकदीनी मोठा, सगळ्यांनी मोठा, पण या मुलाच्या मनाने जी उसळी खाल्ली त्याचा परिणाम असा झाला, जो घुसला आतमध्ये त्या गावाला एवढी कल्पनाही नसावी की हा इतक्या तिरिमिरीनी आणि वेगाने आतमध्ये येईल. काही क्षणाच्या अवधीमध्ये गावाला उताणा पाडून टाकला त्याने, आणि ती कुस्ती केवळ मानसिक जोरावरती, मनाच्या ताकदीवरती त्या बारक्या पोरानं जिंकली. मनगट आणि मन या दोनही गोष्टी तयार असाव्या लागतात. मला वाटतं ह्या लोकांचा हा जो उद्योग आहे ना, हा आपली मनं तयार करण्यासाठी आहे. आपली मनं तयार व्हावीत, आपल्या मनाला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा, त्यांच्या नीतिमत्तेचा, त्यांच्या चांगल्या संस्कारांचा संस्कार आपल्या मनावर व्हावा, आणि आपली मनं चांगली व्हावी. या योगे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते पाझरत जावं ही अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आपण हे सगळं करतो आहोत. जसं शस्त्र चांगलं असायला हवं, तसं ते पेलणारं मनगट तयार असायला हवं, आणि त्या मनगटामागचं मन तयार असायला हवं, तरच विजयाची शक्यता आहे. या देवीला सगळ्या शस्त्रांची यादी दिली आहे. धनुष्यबाण दिलंय, तलवार दिली, भाला दिला, खटवांग दिलं, सगळे सगळे सगळी शस्त्र दिली, आणि त्याप्रमाणे अभेद्य असं कवच तिच्या अंगावर तिला दिलेलं आहे. शत्रूचे आघात जर झाले तर शरीराच्या आतपर्यंत जाऊ नये म्हणून कवच चिलखत घालायची पद्धत होती आपल्याकडे, आपल्याला माहिती असेल. ज्या वेळेला अफजल खानाला भेटीला गेले राजे, तेव्हा तेही चिलखत घालून आत गेले, म्हणूनच वाचले त्याने मारायचा प्रयत्न केलेला आहे त्यांना. आनंदवन भुवन निर्माण करण्यासाठी ही सारी संघटन शक्ती, हे देवीचं जे रूप आहे ना, हे सगळं संघटन शक्तीचं रूप आहे, हे मला पुन्हा सांगायचंय. त्यासाठी हा सगळा सांगते मी गोष्टीला, की एकत्रीकरणाची शक्ती जी प्रचंड शक्ती आहे, एकेकटा देव आपल्या स्थानावरून उडून जातोय, त्याला एकेकट्याला उभं राहणं शक्य नाही आहे, शक्ती कमी पडतीये त्याची. महिषासुराच्या समोर, त्याच्या राक्षसी आसुरी सामर्थ्याच्या समोर कुणालाही ठामपणे उभं राहता येत नाहीये. आणि म्हणून त्या सगळ्यांनी एकत्रीकरण केलंय, संघटन केलंय, उत्तम तऱ्हेची सगळी शक्ती एकत्र केली आहे, सगळी शस्त्रास्त्र, सगळं सैन्य सगळं एकत्र केलंय, आणि त्यातून महिषासुर मर्दिनी उभी आली आहे.
2: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
3: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टूडियो.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो संत एकनाथ महाराजांची रचना आता ऐकूया. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। राजूरच्या मठातून स्वामी समर्थ अचानक अदृश्य झाले आणि मठात एकच गोंधळ उडाला। स्वामी कुठे गेले हे कोणालाच कळेना। प्रत्येकजण स्वामींचा शोध घेत सर्वत्र फिरू लागला। आत्ताच आपण स्वामींना मठात पाहिलं होतं, ते अचानक नाहीसे कसे झाले ह्याचं लोकांना खूप आश्चर्य वाटू लागलं। आषाढीच्या निमित्ताने राजूरचे काही वारकरी पंढरपूरला गेले होते, तेव्हा मात्र त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला। भीमेला पूर आला होता, सर्वत्र पाणीच पाणी होतं। भीमेच्या खळाळत्या प्रवाहाकडे डोळे भरून पाहताना लोकांना एक अवर्णनीय दृश्य दिसलं। आजानुबाहू स्वामी समर्थ पाण्यावरून किनाऱ्याकडे चालत येत होते। त्यांना पाहून राजूरच्या वारकऱ्यांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार सुरू केला। हजारो वारकऱ्यांनी हा चमत्कार पाहिला। आश्चर्य म्हणजे स्वामींच्या पायात खडावा होत्या, परंतु त्या भिजलेल्या नव्हत्या। स्वामी आले आणि तडक विठोबाच्या गाभाऱ्यात गेले। लोक स्वामींच्या मागोमाग गेले। लोक पंढरीरायाच्या मंदिरात स्वामींचं दर्शन घेत होते, तर स्वामी पंढरीरायाचं दर्शन घेत होते। साक्षात विठोबा स्वामींना डोळे भरून पाहत होता। राजूरचे वारकरी स्वामींच्या पाया पडले आणि स्वामींना विनवू लागले की स्वामी, आपण पुन्हा मठाकडे चलावं। परंतु स्वामी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। ते विठोबारायाच्या रूपात स्वतःलाच जणू निरखत होते। तीच अवस्था प्रत्यक्ष विठ्ठलाची झाली होती। काही क्षण गेले आणि स्वामी बघता बघता अदृश्य झाले आणि अचानक कुठे गुप्त झाले कुणालाच कळलं नाही। विशेषतः राजूरच्या वारकऱ्यांना खूप वाईट वाटलं। राजूरचा मठ स्वामींच्या अस्तित्वामुळे ऊर्जितावस्थेला आलेला होता। स्वामींनी मठ सोडला आणि निजामांनी मठाचं वर्षासन बंद केलं। निजामाच्या अधिकाऱ्यांनी मठाच्या चालकांना सांगितलं होतं की स्वामींचा ठाव ठिकाणा शोधून काढा, त्यांची खूण द्या आणि त्याच वेळेला मठाचं वर्षासन सुरू करायचं की नाही ते आम्ही ठरवू। मठाचा भक्तवर्ग हवालदिल झाला आणि स्वामींचा शोध घेऊ लागला। वारकऱ्यांनी मठाच्या चालकांना पंढरपुरातला चमत्कार सांगितला, तेव्हा ते खरं तर आश्चर्यचकित झाले।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचा वावर सर्वत्र होता। ते एका जागी कधीच फार काळ वास्तव्य करून राहायचे नाहीत, परंतु स्वामी जिथे मुक्काम करीत त्या ठिकाणचे लोक स्वामींच्या दर्शनासाठी आतुर असत। स्वामींच्या सहवासाचा मनमुराद आनंद लुटत। स्वामींच्या रूपात ते परमेश्वरी अस्तित्वाचा सहवास प्रत्यक्ष अनुभवत असत। राजूरच्या मठात जेव्हा स्वामींचं वास्तव्य होतं, तेव्हा आजूबाजूचा संपूर्ण परिसर झंकारून गेला होता। त्यामुळे अचानक स्वामी जेव्हा गुप्त झाले, तेव्हा गावाला मानसिक पातळीवर खूप त्रास झाला। स्वामींची ओढ सर्वांनाच लागलेली होती, म्हणून राजूरची भक्तमंडळी स्वामींच्या शोधार्थ बाहेर पडली। गावोगाव लोक गेले, परंतु स्वामींचा शोध लागला नाही।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1